नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही बोलत आहोत. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 2 अधिक ज्येष्ठ शके 1948 अर्थात 23 मे 2026. श्रोते हो, सकाळचे 5:56 होत आहे. आमची आता पहिली सभा सुरू करत आहोत मंगलध्वनीनं.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 6 वाजतात. आता दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात श्रोते हो आपण ऐकता हा आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर.

0: आशा भोसले यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आता संपला. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आर या मोबाईल ॲपवरही आम्ही आपल्यासोबत आहोत. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आपलं जगणं आनंदी करूया.
1: जगूया सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी सकारात्मक जगण्याची अनुभूती. श्रोते हो ती आपल्या अवतीभोवतीच असते, अनेक गोष्टींमध्ये असते आणि ती आपल्याला कधी कधी सापडते, दिसते, मिळवता येते आणि कधी कधी नाही देखील, आणि म्हणूनच आपण दुःखी होतो. पुस्तक ही अशीच एक गोष्ट आहे की ती आपल्याला खूप आनंद देतात. कालच मी एक हरमन हॅरस नावाचं एक लेखक आहे हरमन हॅरस, तर त्याने सिद्धार्थ नावाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे. खूप अतिशय सुंदर असं पुस्तक आहे ते आणि त्यातल्या सिद्धार्थाला म्हणजे नंतर बुद्ध झालेल्या किंवा बुद्धत्व प्राप्त झालेल्या बुद्धाला खरंच आणि किती आपण समजून घेतलं आहे हा प्रश्न पडतो. हे पुस्तक वाचत असताना मनात आलेले प्रश्न, एखाद्या सर्वपरिचित परंपरागत व्यक्तिरेखेचे वर्षानुवर्ष अनेकानेक अर्थ काढले जातात, वेगवेगळे मतितार्थ काढून त्यांना समजून घेण्याचे प्रयत्न होते.

बुद्धाबद्दल अगणित मतितार्थ काढून त्याला समजून सांगायचा प्रयत्न झालाय. पण श्रोत्या हो, खरंच बुद्धाला समजून घेणं आणि सांगता येणं कठीणच हो ना, कारण दुःखाला समजावून सांगता येत नाही, दुःख भोगावं लागतं. बोधिवृक्षाखाली जी ज्ञानप्राप्ती झाली ती मानवजातीत रुजवण्याचा प्रयत्न बुद्धाने केला. श्रोते हो, आजच्या या आपल्या काळात त्या बुद्धत्वाचे अनेक अर्थ अनेक लोकांनी राजकीय आर्थिक सामाजिक आपण करून सोडलेले आहेत. पण दुःख हे एकच मूलद्रव्य असं असतं जे माणूसपणाचं सार्थक असतं, आणि माणसाला समजून घेणं म्हणजेच बुद्धाच्या बुद्धत्वाला समजून घेणं. शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धत्वाच्या मार्गावर चालण्याचा जर आपण प्रयत्न केला तर खरोखरच आपलं जगणं आनंदी होतं आणि जगण्यातली सकारात्मक अनुभूती आपल्याला मिळवता येते असं मला वाटतं. खरं आहे की नाही? म्हणजे जग बदलवून टाकण्याच्या या रहस्यमय काळात एकच गोष्ट अशी आहे, माणूस पण जपणं हे एकच मूलद्रव्य असं आहे, दुःख हे एकच मूलद्रव्य असे की ज्यातून आपण माणूस समजून घेतो आणि माणसाच्या जवळ जातो, माणसं जपतो. तर या काळात आपली माणूस असण्याची संवेदना जपण्याची, म्हणजे या काळात म्हणजे सोशल मीडियाच्या मुळे किंवा आपण इतके दुरावत चाललेलो आहोत, आपण काही झालं की आपण फोन करत नाही, आपण व्हॉट्सअप मेसेज करतो, मेसेजेस करतो, फेसबुकवरती आपण लिहितो आणि बोलतो, पण प्रत्यक्ष माणसांशी मात्र आपण बोलत नाही. आणि मग त्यातच आपण आनंद, कारण हा व्हर्च्युअल जो आनंद आहे, हा आभासी जगातला जो आनंद आहे, त्याच्यापेक्षा खरा आनंद तर खरं माणसं जोडण्यात आणि माणसांशी बोलण्यात आहे, कारण प्रेम करणारी माणसं भेटतात कमी, हरवतात जास्त.

0: आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आणि आजच्या या सकाळच्या प्रसारणाच्या मध्ये मी आपल्यासोबत आहे सुलभा सौमित्र. 6:40 झालेली आहेत आता आमच्या, माफ करा, 6:35 झालेली आहेत आता आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा. अस्मिता वाहिनीचे आमचे आजचे कार्यक्रम असे आहेत: सकाळी 6:40 आणि कृषीवाणी कार्यक्रमात जावा सिंटोनाला या सुगंधी वनस्पतीची लागवड, 6:45 आणि आरोग्यम धनसंपदामध्ये स्क्रीन टाइम आणि मानसिक आरोग्य, डॉक्टर हर्षल वाघ यांनी दिलेली माहिती, 6:50 आणि परिसरमध्ये हरित संगम याविषयी डॉक्टर मनोज पाटील यांनी दिलेली माहिती, सकाळी 7 ऐसी अक्षर रसिकेमध्ये पान उलटताना या माले, शर्मिला फडके यांच्या ये शहर बडा पुराना है या कथासंग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध, सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रमातील खुलास, सकाळी 7:40 विक्रम्स फिटनेस प्रायोजित कार्यक्रम, सकाळी 9 अज्ञात मुंबई नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन, सकाळी 9:30 स्वरांजली या महिन्याचं गीत, सदानंद डबील यांचं गीत, दुपारी 12 वनिता मंडळाच्या कार्यक्रमात जीवन त्यांना कळले हो, गेली 50 अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची मुलाखत आणि अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा, दुपारी 12:45 निरंतर स्वलहरी ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती, आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका निरंतर स्वरलहरी, दुपारी 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र, संध्याकाळी 5:30 युवावाणी कार्यक्रमात स्पर्धा परीक्षांमधील यश याविषयी सूरज देबोजे यांची मुलाखत, संध्याकाळी 7:30 विविध हिंदी कार्यक्रम, संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष, संध्याकाळी 7:30 माझावार माझशिवार कार्यक्रमात यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणीतील मनुष्यबळाची बचत याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची मुलाखत, रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती, रात्री 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये चंगना सेरी सी पी माधवन तंबुतिरी यांचं कर्नाटक शैलीतलं गायन दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि आमचे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असे आहेत: सकाळी 10:30 विदुषी अश्विनी भिडे यांचं गायन, रागबिलास खनितोडी, दुपारी 2:30 कर्नाटक संगीत, आदिती सुदर्शन यांचं बासरीवादन, राग कापी नारायणी कल्याणी, संध्याकाळी 5:02 कर्नाटक संगीतामध्ये टी एन अशोक आणि पंडित चंद्रशेखर वजे यांची जुगलबंदी राग किरवाणी. हे होते आमच्या अस्मिता वाहिनीचे आजचे कार्यक्रम. आणि आता हवामान वृत्त. मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलं होतं, कमाल तापमान कुलाबा इथं 35, सांताक्रूज इथं 35, किमान तापमान कुलाबा इथं 28, सांताक्रूज इथं 29 सेल्सिअस नोंदलं गेलं, हवेतली आर्द्रता कुलाबा इथं 80% नोंदली गेली. येत्या 24 हवामानाचा अंदाज. मुंबई शहर आणि उपनगरात येत्या 24 आकाश अंशतः ढगाळलेलं राहील, कमाल तापमान 34 तर किमान तापमान 28 सेल्सिअस पर्यंत जाईल. मच्छीमार बांधवांसाठी कोणताही खास असा इशारा नाही. ठाणे रायगड पालघर इथेही आकाश अंशतः ढगाळलेलं राहील आणि संध्याकाळच्या वेळी मुख्यत्वे करून पावसाच्या हलक्या सरी येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे होतं हवामान वृत्त. आपण ट्यून केलेली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:40 झालेली आहेत आता कार्यक्रम कृषीवाणी.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या जगामध्ये 2 प्रकारचे सिट्रोनिल उपलब्ध आहेत. एक म्हणजे जावा, दुसरं म्हणजे सिलोन टाईप. सध्या जावा तेल सुगंधीयुक्त रसायन तर सिट्रोनिला जिरेनिऑल इत्यादीचे प्रमुख स्रोत आहेत. गवताच्या दांड्या लाल रंगाच्या असतात, पान सुरेख धार असलेली हिरव्या आणि लालसर कडांची असतात, पानांना सुगंध येतो. झाडाचं एका जागी मोठं बेट वाढतं. गवताची उंची सरासरी 210 ते 215 सेंटीमीटर एवढी होते. पानं 15 ते 17 सेंटीमीटर रुंदीची असतात. भारतामध्ये आसाम, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश इत्यादी राज्यात या गवताची लागवड करतात. जावा सिट्रोनिला गवताच्या मंदाकिनी, मंजुषा, बायोतेरा या सुधारित आणि अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आहेत. जावा सिट्रोनिला या गवताचं पीक उष्ण उबदार हवामानामध्ये तसंच भरपूर सूर्यप्रकाश आणि 200 ते 250 सेंटीमीटर पर्जन्यमान असलेल्या भागामध्ये चांगलं येतं. सिंचनाची सोय असेल तर हलक्या ते भारी जमिनीमध्ये हे पीक घेता येतं. विशेषतः मध्यम काळी कसदार पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या पिकासाठी उत्तम असते. आडवी आणि उभी 20 ते 30 सेंटीमीटर खोल नांगरट करून 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन

0: सेंटीमीटर अंतरावर 10 ते 15 सेंटीमीटर खोलीवर लागवड करावी. हेक्टरी 22 ते 25 हजार ठोंब लागतात. लागवडीच्या वेळी प्रति हेक्टर 20 किलो नत्र, 60 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावं. तसंच लागवडीनंतर 30 दिवसांनी प्रति हेक्टर 20 किलो नत्राचा आणि प्रत्येक कापणीनंतर 30 किलो नत्राचा हप्ता द्यावा. गरजेप्रमाणे खुरपणी आणि पाणी द्यावं. तेल काढून राहिलेला चोथा पिकाच्या 2 सरीमध्ये पसरून आच्छादन करावं. त्यामुळे तणास प्रतिबंध होऊन पिकाला लागणाऱ्या पाण्यामध्ये बचत होते. लागवडीनंतर पहिली कापणी 4 ते 5 महिन्यांनी करावी. नंतरच्या कापण्या 2.5 ते 3 महिन्यांनी कराव्या. पहिल्या वर्षी साधारणतः 3 कापण्या होतात. नंतर दुसऱ्या वर्षापासून 4 कापण्या होतात. नंतर 5 वर्षापर्यंत कापणी महिन्यांनी 8 ते 10 सेंटीमीटरवर विळ्यानं करावी. जावा सिट्रोनेलाचं तेल ऊर्ध्वपातन पद्धतीनं काढतात. लागवडीनंतर पहिल्या वर्षी 15 ते 20 टन गवतापासून 150 ते 200 किलो तेल मिळतं. दुसऱ्या ते चौथ्या वर्षापर्यंत 25 ते 30 टन गवतापासून 250 ते 300 किलो तेलाचं उत्पादन मिळतं. जावा सिट्रोनेला तेलामध्ये जिरेनॉल आणि सिट्रोनेलॉल हे महत्वाचे घटक आहेत. सुगंधी तेलाचा उपयोग मुख्यतः साबण, अत्तर, सौंदर्य प्रसाधनं, जंतुनाशकं इत्यादी उपयुक्त रसायनं आणि अनेक औद्योगिक पदार्थांमध्ये तसंच पदार्थ स्वादिष्ट करण्यासाठी वापरतात.
1: जावा सिंटोनेला या सुगंधी वनस्पतीची लागवड याविषयीची माहिती कृषीवाणी कार्यक्रमात श्रोते हो आत्ता आपण ऐकली. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोत्याहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती.
1: स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य. नमस्कार मित्रांनो. बरं, आजचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला सांगा, आज सकाळी डोळे उघडल्या उघडल्या तुम्ही सगळ्यात आधी काय केलं? देवाची प्रार्थना की खिडकीतून बाहेरचं आकाश पाहिलं? बहुतेकांचं उत्तर असेल मोबाईल चेक केलं. कधी व्हॉट्सॲप, कधी इंस्टाग्राम रील्स, तर कधी ईमेल्स. आपला दिवस सुरू होतो स्क्रीनने आणि संपतोही स्क्रीननेच. पण श्रोतहो, कधी विचार केलाय का की ही वाढती स्क्रीन टाईमची समस्या आपल्या डोळ्यांसोबतच आपल्या मनाचं काय करते? आज आपण कनेक्टेड तर राहतो, पण फक्त वायफायने. मनाने आपण एकमेकांपासून दूर चाललोय. तासनतास दुसऱ्यांचं झगमगीत आयुष्य सोशल मीडियावर पाहताना न कळत आपण आपली तुलना त्यांच्याशी करू लागतो. त्याचा पगार किती, ती किती फिरतीये, मीच मागं राहिलोय का? आणि मग सुरू होतो तो म्हणजे तणाव, स्ट्रेस आणि न्यूनगंड. तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा सतत नोटिफिकेशन चेक करतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन रिलीज होतं. हे एक व्यसनासारखं आहे. फोन हातात नसेल तर अस्वस्थ वाटणे, चिडचिड होणे, यालाच आपण डिजिटल अँग्झायटी असे म्हणतो. श्रोते हो, तंत्रज्ञान वाईट नाही आहे, पण त्याचा अतिवापर आपल्या झोपेवर परिणाम करतोय. रात्री उशिरापर्यंत तो निळा प्रकाश डोळ्यांवर पडल्यामुळे आपली झोप उडते, आणि ज्याची झोप पूर्ण होत नाही त्याच्या मानसिक आरोग्याचा डोलारा कोसळायला वेळ लागत नाही. मुलांच्या बाबतीत तर हे अधिक गंभीर आहे. मैदानावरची खेळ सुटले आणि मोबाईलमधली व्हर्च्युअल दुनिया जवळ आली, यामुळे मुलांमध्ये एकाकीपणा वाढतोय. मग यावर उपाय काय? फोन फेकून द्यायचा का? नक्कीच नाही. गरज आहे ती डिजिटल डिटॉक्सची. दिवसातला किमान एक तास नो गॅजेट आवर म्हणून पाळा. जेवताना मोबाईल बाजूला ठेवा आणि घरच्यांशी गप्पा मारा. झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्क्रीन बंद करा आणि एखादं पुस्तक वाचा. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातले सुंदर

0: क्षण कॅप्चर करण्याच्या नादात ते जगायला विसरू नका. रील्सच्या स्क्रोलिंगपेक्षा वाऱ्याची झुळूक अनुभवण्यात जास्त सुख आहे. तर मित्रांनो, आज ठरवूया स्क्रीन टाईम थोडा कमी करूया आणि मनाचा मोकळा श्वास थोडा वाढवूया. तुमचं मानसिक आरोग्य हीच तुमची खरी संपत्ती आहे. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आत्ताच आपण बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो, पाण्याचं महत्व अगदी पूर्वापारपासून आपल्या संतांनी सुद्धा सांगून ठेवलेलं आहे. वनिता मंडळ कार्यक्रमात आसावरी काळे सादर करतायत याच विषयावरचं कीर्तन.

अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे। सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल

0: श्रोत्याहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोत्याहो कार्यक्रमात आज आपण पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी
1: हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकणार आहोत.
2: समाजशास्त्राचा एक नियम आहे, समाजामध्ये 5% लोक असे असतात की त्यांना कितीही अडचणी आल्या तरी ते आपले सद्गुण सोडत नाहीत, आणि 5% लोक असे असतात की त्यांना कितीही शिक्षा झाली तरी ते त्यांचा दुर्गुण सोडत नाहीत. मग बाकीचे 90% लोक काय करतात? तर या दोहोपैकी कोणाचा प्रभाव जास्त आहे त्या प्रभावाकडे ते सहजपणे झुकतात. मग त्यासाठी आपल्याला पर्यावरण संरक्षणाची जाणीव असणारे, पर्यावरणावर प्रेम करणारे लोक आपलं घर हरित घर करतात, आणि अशा घरातले लोक एकमेकांना भेटून त्यांचं हरित मिलन चालत असेल तर एकत्र येऊन ते फक्त आपल्यामध्ये वस्तूंचं एक्सचेंज करण्यापुरतं फार काळ राहणार नाहीत. थोड्या दिवसांनी त्यांना असं वाटायला लागेल की आपल्या आपल्यामध्ये तर आपण चांगले वागू लागलो, आपल्या आपल्यामध्ये तर अनेक गोष्टींचं आपण आदानप्रदान करत आहोत, पण आपल्याशी न जोडलेले आहेत त्यांनाही जोडून घेऊया ना. मग त्यांना जोडून घेण्यासाठी समाजामध्ये जाऊन काहीतरी उपक्रम करावा, इतरांच्या घरामध्ये जाऊन त्याचं प्रबोधन करावं, अशा प्रकारचे व्यापक विचार सुरू होतात आणि व्यापक कार्यक्रम होतात, व्यापक उपक्रम सुरू होतात. आणि ह्या सर्व व्यापक उपक्रम करणाऱ्या अनेक सामाजिक संस्था, अनेक लोकांचे गट, हे सर्व एकत्र येऊन अधिक व्यापक परिणामकारक होईल अशा प्रकारच्या काही योजना अंमलात आणू शकतात, त्यांचं प्रदर्शन मांडू शकतात. त्या प्रदर्शनातून इतरांना प्रेरणा मिळू शकते, त्याला आपण हरित संगम म्हणू शकतो. अशा प्रकारचा हरित संगम गावोगावी, छोट्या शहरामध्ये आणि मोठ्या शहरामध्ये अनेक ठिकाणी झाला तर परिवर्तनाला याची खूप मोठी मदत होणार असते.

0: अनेक संस्था एकत्र येणं ही तशी दुर्लभ गोष्ट आहे पण फार उपयुक्त गोष्ट आहे. प्रशासकीय पातळीवर सुद्धा असे प्रयत्न होत असतात. अशा वेळी एकच पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे आपल्या संस्थेचं नाव, आपल्या संस्थेचं बॅनर, आपला झेंडा याचा अभिनिवेश थोड्या काळासाठी बाजूला ठेवावा लागतो आणि आपलं जे मुख्य उद्दिष्ट आहे पर्यावरणाच्या संरक्षणाचं, त्या उद्दिष्टासाठी काहीतरी ठरलेलं असं योगदान आपण द्यावं आणि त्यानंतर लोकांच्या जीवनशैलीमध्ये, राहण्यामध्ये, फिरण्यामध्ये होणारे बदल पाहावेत आणि नंतर वातावरणामध्ये होणारे सुद्धा बदल पाहून आनंदित व्हावं, एवढा व्यापक दृष्टिकोन आपल्याला ठेवायला लागतो. हे परिणामकारक बदल होण्यासाठी आपल्या परिघाबाहेरील लोकांना प्रभावित करण्याची योजना आपल्याला अतिशय मोठ्या मनाने आणि एकत्र येऊन पाळावी लागते. आपण अशा प्रकारे समान विचार घेऊन वेगवेगळे लोक चालू लागलो तर समाजातल्या अनेक लोकांची जशी इलेक्ट्रिक किंवा मॅग्नेटिक फील्डमध्ये अलाइनमेंट होते आणि एक करंट निर्माण होतो, त्याप्रमाणे एक प्रवाह निर्माण होतो आणि त्या प्रवाहातूनच सामाजिक बदलाला सुरुवात होते. असे सामाजिक बदल झाले तरच आपण क्लायमेट चेंज ची जी संकट आहे त्या संकटावर मात करू शकणार आहे.
1: श्रोतेहो परिसर या कार्यक्रमात आताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित संगम या विषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृतमधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया शर्मिला फडके यांच्या यह शहर बड़ा पुराना है या कथा संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: शर्मिला फडके यांचा यह शहर बड़ा पुराना है हा कथा संग्रह समकालीन मराठी कथालेखनात भावनांच्या सूक्ष्म आणि संयत अभिव्यक्तीमुळे नोंद घेण्याजोगा संग्रह आहे. 8 कथांचा हा संग्रह मानवी मनातील लहरी, त्यांचे चढ उतार आणि अंतर्मनातील शांत घुसमट नेमकेपणानं टिपतो. फोर सीझन्स ह्या शर्मिला फडके यांच्या आधीच्या पुस्तकाप्रमाणेच या कथांची मांडणी तपशीलवार, अनुभवप्रधान आणि गुंतवून ठेवणारी आहे. स अवकाश म्हणून सावकाश अशी ही लेखनशैली आहे. या कथांमधली पात्रं सतत कुठल्या तरी शोधात मग्न असतात, स्वतःचा, नात्यांचा किंवा हरवलेल्या क्षणांचा. स्त्री पात्र कथांच्या केंद्रस्थानी असून ती भावनिकदृष्ट्या गुंतागुंतीची आणि आत्मभान असलेली आहेत. या कथातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पात्रांची नावं आणि त्यांच्या व्यवसायांची वेगळी आणि पारंपरिक चौकटीबाहेरची निवड, ज्यामुळे या कथांना एक समकालीन आणि बहुसांस्कृतिक रूप प्राप्त होतं. शर्मिला फडके यांच्या लेखनात दृश्यकलांचे संदर्भ हा एक महत्त्वाचा अटळ घटक आहे. चित्र, चित्रकला, स्टुडिओ, रंग, कॅनव्हस, निसर्गचित्र हे इथे केवळ पार्श्वभूमीपुरतं मर्यादित राहत नाही, तर कथानकाच्या भावविश्वाशी ते घट्ट जोडलं जातं. द रेड स्टुडिओ सारख्या कथांमध्ये चित्रकलेचा अवकाश हा पात्रांच्या अंतर्मनाचा विस्तार बनतो, तर रंग आणि रेषांमधून भावनांचे स्तर उलगडतात. या दृश्यकलात्मक संदर्भांमुळे कथा अधिक संवेदनशील, दृश्यात्मक आणि बहुपेडी होतात. जणू आपण एखादं चित्रच अनुभवतोय असं वाटून जातं. आयो बसंत आणि शीर्षक कथा ये शहर बडा पुराना आहे या संग्रहातल्या सर्वात प्रभावी कथा ठरतात. कनौजच्या अत्तर निर्मितीच्या परंपरेचं सूक्ष्म वर्णन आणि वातावरण निर्मिती ह्यामुळे या कथांना विशेष उंची लाभते. पिवळ्या फुलांचा दिवस ही लहान पण प्रभावी कथा तिच्या अनपेक्षित शेवटामुळे ठसठशीत ठरते. यक्षिणी, वीकेंड, द रेड स्टुडिओ आणि चांद फिर निकला या कथांमध्ये त्याच्याविना असणारी ती ही मध्यवर्ती थीम दिसते. एकाकीपणा, विरह आणि अंतर्मुखता यांचे सूक्ष्म चित्रण यात आहे. भवताल सतत बदलत असतो. लहानपणी आपण पाहिलेल्या राहिलेल्या गावाच्या पाठीवर सिमेंटचं शहर वसत असतं, पण माणूस, निसर्ग आणि कला तिघांचंही अस्तित्व काही ना काही मागे ठेवून जातच. आठवणी कधी मरत नाहीत, सतत आपल्या सोबत वावरतात. त्यांना वर्तमान बनवणाऱ्या, जमीन व्यापून माती घट्ट पकडून ठेवणाऱ्या, सुगंधी अमर मुळांसारखी काळ अंगावर घेऊन जगणारी माणसं शोधून त्यांच्या आठवणींचे, स्वप्नांचे सुगंध रुपेरी रंगीत तुकडे जोडून पुन्हा रेखाटलेल्या, त्यांच्या जगण्याच्या अद्भुतातून साथ संगत करत सोबत नेणाऱ्या या विलक्षण कहाण्या असं यथार्थ वर्णन मलपृष्ठावर केलेलं आहे. या संग्रहाचा सूर वर्णनात्मक आहे. तो घटनाप्रधान नसून अनुभवप्रधान आहे, त्यामुळे काही तपशील धूसर होतात. तरीही लेखिकेच्या भाषेची समृद्धता आणि भावनांची खोली आपल्याला गुंतवून ठेवते. अभिजात, नितळ मराठी भाषा आणि दृश्यकलात्मक प्रतिमांची सांगड हा या लेखनाचा आत्मा आहे. एकूणच ये शहर बडा पुराना आहे हा कथासंग्रह भावविश्व, दृश्यात्मकता आणि नाविन्यपूर्ण पात्ररचना यांचा सुंदर मिलाफ साधणारा ठरतो.
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात शर्मिला फडके यांच्या यह शहर बडा पुराना है या कथासंग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 7:07 झाली आहेत. प्रादेशिक बातम्या थोड्याच वेळात.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
0: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून

पृथ्वीवर 30% जमीन आणि 70% पाणी, पण यातलं गोडं पाणी, पिण्याचं पाणी फक्त 2.5%. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवूया.

प्रादेशिक बातम्या आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्ती पत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आता सविस्तर बातम्या. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या एकंदर 9,46,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षण उपक्रमात नोंदणी झालेल्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील. ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही असंही चोक्कलिंगम म्हणाले.

झाले. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकांचं वेळापत्रक काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं. या सर्व जागांसाठी 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि तामिळनाडूमध्ये खासदार सी व्ही षणमुगम या दोघांची नुकतीच विधानसभेवर निवड झाल्यामुळे त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी देखील 18 जूनला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दूरस्थ प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सायप्रसचे पंतप्रधान निकोस क्रिस्थोदौलिदेस यांच्यासमवेत नवी दिल्लीत चर्चा केली. व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, वित्तीय संपर्क, तंत्रज्ञान, संस्कृती आणि भारत युरोपियन युनियन संबंध या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. दोनही नेत्यांनी दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा मुकाबला करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सीबी जॉर्ज यांनी काल माध्यम प्रतिनिधींना याबाबत माहिती दिली. अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोपगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रकल्पामुळे अहिल्यानगर जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनाचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. संशोधन, नवोपक्रम आणि जागतिक अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र भरारी घेत असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते काल मुंबईत इमॅजिनेक्स 2026 या मुलाखतपर कार्यक्रमात बोलत होते. महाराष्ट्र ही स्टार्टअप आणि युनिकॉर्नची राजधानी झाली असल्याचं ते म्हणाले. गेल्या 10 वर्षात राज्याची अर्थव्यवस्था तिपटीने वाढली असून 2030 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित नवीन विभाग तयार केला असून आयुक्तालय निर्माण केलं आहे. शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ऍप तयार करण्यात आलं असून राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांनी ते डाउनलोड केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत टेक वीक 2026 ची घोषणा केली. टेक एंटरप्रेन्युअर्स असोसिएशन ऑफ मुंबईतर्फे राज्य शासनाच्या सहकार्याने IDFC बँक आणि मेटा यांच्या संयुक्त सहकार्याने 29 आणि 30 मे रोजी मुंबईत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि महाराष्ट्र देशातील AI नवोन्मेषाचं अग्रगण्य केंद्र बनेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचं राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी होत असल्याचं निदर्शनास आलं असून यामुळे मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत सुमारे 20% अधिक पेट्रोल डिझेलची विक्री झाल्याची माहिती त्यांनी दिली. रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून 30 आणि 31 मे या दोन दिवसांसाठी रायगडावर जाणारा पायी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केले आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 26 जून रोजी साजरा होणार आहे. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका महिलेला अटक केली. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग

एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून एकंदर 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रं, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर इथल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं काल चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगाने सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही पवनपार मार्गावरील खैरीचक जंगल परिसरात तेंदू पत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांवर काल वाघाने केलेल्या हल्ल्यात 4ही महिलांचा मृत्यू झाला. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवण्यात आली आहे. तसंच पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागाने केलं आहे. सर्व मृत महिला गुंजेवाही गावातील रहिवासी असून तेंदू पत्ता संकलनातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यास हातभार लावत होत्या. राज्यात दिवसेंदिवस पाणी टंचाईचं संकट गंभीर होत असून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत केवळ 7.5 टीएमसी म्हणजेच एकंदर 25% पाणीसाठा शिल्लक आहे. भंडारा जिल्ह्याच्या एकूण 63 धरणं आणि तलावात उपयुक्त पाणी केवळ 25.662 टीएमसी म्हणजेच 31% पाणीसाठा शिल्लक आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत 64 गावं आणि 230 वाड्यांमधील एकंदर 1,00,000 अधिक नागरिकांना 64 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी काल पावसाने हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात काल दुपारनंतर विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यातील विविध भागात काल दुपारनंतर मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. सातारा तालुक्यातील नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आजही तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 20 जून ते 7 ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रिया. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशभरातील 51,000 उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून नियुक्तीपत्र प्रदान करणार. राज्यात इंधन टंचाई नाही, नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त इंधन खरेदी करू नये, मंत्री छगन भुजबळ यांचं आवाहन. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका महिलेला अटक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच।

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.
3: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. त्याआधी संदेश.
4: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

श्रोत्याहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्याहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात

0: या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते
2: सर. पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की शेअर मार्केटमध्ये असे काही सायबर गुन्हे होतात का, तेव्हा काय काळजी घ्यायची नेमकी?
1: शेअर मार्केटमध्ये होत नाही. सेबीची अधिकृत वेबसाईट आहे, त्यांचा अधिकृत प्लॅटफॉर्म आहे. तिथं जर तुम्ही सांगितलं की ह्या स्टॉकमध्ये मी पैसे गुंतवतो आणि ह्या एजन्सीच्या मार्फत तिथून आम्ही गुंतवतोय, तर तुम्हाला ते सांगतात निश्चितपणे की हे खोटं आहे. तुम्ही पहिलं खात्री करायला पाहिजे, सेबीच्या प्लॅटफॉर्मवरती जायला पाहिजे, तिथं जाऊन खात्री करायला पाहिजे की या प्लॅटफॉर्मवरती मी पैसे गुंतवतोय, या स्टॉकमध्ये पैसे गुंतवतोय हे खरं आहे का, ते तुम्हाला कळवतात. तुम्ही जर तुम्हाला खात्री झाली नाही तर तुम्ही त्यात पैसे गुंतवायला नाही पाहिजे. केवळ सोशल मीडियावरती एखादी ऍडव्हर्टाईज बघून तुम्ही त्याच्यावरती पैसे गुंतवायला.
2: नक्की सर. सर आणि आता एक सध्या नवीन AI तंत्रज्ञान हे आलंय, तर नेमकं हे AI तंत्रज्ञान काय आहे ते आपण सुरुवातीला सांगूया.
1: आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण त्याला. आर्टिफिशियल जी बुद्धिमत्ता जी आहे, तर हा एक प्रकारचा डेटाचा अनालिसिस आहे.
2: अच्छा.
1: वेगवेगळे सॉफ्टवेअर्स त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटावरती लावले जातात. एक काही रॉ डेटा असतो, हिस्टॉरिकल डेटा असेल, काही जॉग्राफिकल डेटा असेल, काही कुठला मार्केट कुठलाही डेटा असेल, किंवा अगदी हे जे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही सोशल मीडिया आहेत, हे वेगवेगळ्या प्रकारचा डेटा कलेक्ट करतायत. माणसाचा सेन्स करतायत, लोकांचा मूड लक्षात घेत आहेत, किंवा कुठल्या वस्तू कुठं खपल्या जातील, कुठल्या वस्तू कुठल्या हवामानला येतील, सगळं त्यांच्याकडे डेटा आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर्स ह्या डेटावरती लोड केले असतात. आणि मोठमोठ्या ज्या AI ज्या कंपन्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या, त्यांच्याकडे ह्युज डेटा आहे.
2: अच्छा.
1: आणि त्याप्रमाणे त्यांनी सॉफ्टवेअर तयार केलेले. मग ज्यावेळेस तुम्ही एखाद्या कंपनीचा किंवा एखाद्या ह्याचा AI ज्यावेळेस वापरायला सुरुवात, वेगळ्या प्रकारचे AI आहे, जेमिनीचा आहे, मायक्रोसॉफ्टचा वेगळाच आहे, कोपायलट आहे, असे वेगळ्या प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत आणि वेगळ्या प्रकारचे आहेत. तर ह्याच्यावरती सॉफ्टवेअरचा वापर करून तुम्हाला पाहिजे तीच माहिती त्यातून काढली जाते. समजा एखादा फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे PDF फाईल आहे, PDF फाईल मध्ये तुमचं डॉक्युमेंटेशन आहे सगळं आहे, तुम्ही AI वरती टाकली आणि तुम्हाला काय पाहिजे त्यातले बाबा ह्यातले गेलेली मालमत्ता एवढी किती आहे, किंवा इथल्या ह्या डेटामध्ये आलेल्या व्यक्तींची नावं सांगा, त्यांची माहिती पूर्ण द्या, तुम्हाला तेवढीच माहिती काढतो ते. कारण का ते सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये आहे. थोडक्यात AIचा वापर असा आहे की वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वेगवेगळ्या कंपन्यांच्याकडे किंवा वेगवेगळ्या एजन्सीकडे जो आहे त्याच्यावरती सॉफ्टवेअर त्यांनी बसवलेले आहे आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही जर ते AI जर त्यांचा घेतला तर तुम्ही जी काही माहिती तिथं ठेवाल त्याचं विश्लेषण करून ती देईल. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला नगरपालिकेचे निकाल लागले, वेगळ्या पेपरला वेगळ्या बातम्या सगळीकडे आल्या, इकडे तिकडे आल. तुम्ही AI वरती जर गेला आणि तुम्ही सांगितलं की रिसेंट ट्रेंड काय आहे, रिसेंट अपडेट काय, तो अनेक पेपरच्या बातम्यांचं विश्लेषण करतो आणि तुम्हाला एक्झॅक्ट माहिती देतो. म्हणजे त्यांच्याकडे सर्व प्रकारची माहिती एकत्रित ठेवलेली आहे आणि त्याचं विश्लेषण कसं करायचं त्याचे सॉफ्टवेअर ठेवलेले आहे, त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो.
2: अच्छा. पण सर मला सांगा की AIचा वापर सध्या गुन्हेगारी जगतात मध्ये सुद्धा केला जातो. असं म्हणतात की आपला चेहरा वेगळा असतो आणि AIच्या माध्यमातून तिथे वेगळ्या माणसाचा चेहरा लावतात म्हणा, किंवा व्हॉइसिंगच्या बाबतीमध्ये सुद्धा AIचा वापर केला जातो. तर AI हे शाप आहे की वरदान आहे?
1: नाही, निश्चितपणे वरदान आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स फक्त गुन्हेगारच वापरतात असं नाहीये, पोलीस यंत्रणा वापरेल, उद्या ज्युडिशरी वापरेल, उद्या आर्मी वापरेल, गव्हर्नमेंट वापरेल. AI म्हणजे फक्त जो डेटा आहे त्याचं डेटाचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे, किंवा जी माहिती आहे त्याचं विश्लेषण तात्काळ करायचं आहे. आता फॉर एक्झाम्पल बँकिंग सिस्टीम आहे, तर बँकिंग सिस्टीम मध्ये म्युल अकाउंट असतात. उद्या AIचा वापर जर बँकांनी जर सुरू केला तर जे बोगस अकाउंट आहेत त्याच्यावरती प्रतिबंध येऊ शकतो. आता सायबर गुन्हेगार, आता तुम्ही जे मॉर्फिंग जे म्हणला तर हे कसं आहे, त्याला डीप फेक म्हणतो आपण. हे डीप फेक व्हिडिओ आहेत, डीप फेक पिक्चर्स आहेत, डीप फेक व्हॉइस आहे. तर डीप फेक मध्ये काय केलं जातं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक आहे, मशीन लर्निंग एक आहे आणि डेटा स्वॅपिंग आहे. म्हणजे काय केलं, तुमचा जो व्हॉइस चे सॅम्पलिंग आहे वेगवेगळ्या प्रकार, तुम्ही आपण आता बोलत बसलेलं आहे, तर हे जे सॅम्पल्स तयार होतो व्हॉइसचे, हे सॅम्पल्स स्वॅप केले जातात आणि त्याच्यावरती आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावला जातो. आता मी जे बोलतोय हे नाहीच आहे, माझी मुवमेंट तशीच दिसेल, हावभाव तशीच दिसतील, पण मी वेगळाच व्हॉइस मध्ये माझं काही पण जाऊ शकतं. म्हणजे मी आता जे सांगतोय ते उलट सांगितलं जाऊ शकतं. तुम्ही OTP पाठवा, तुम्ही पिन नंबर देऊन टाका, असं सांगितलं जाईल. याला म्हणतात आपण, याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याला डीप फेक म्हणतो.
2: हे
1: डीप फेक व्हिडिओ, डीप फेक ऑडिओ, डीप फेक पिक्चर्स, असेच डीप फेक बनवलं सर.
2: पण मग याच्यामध्ये गुन्हेगार एआयचा त्यांना उपयोग होत नाही का गुन्हेगारीमध्ये, सायबर गुन्हेगारीमध्ये?
1: नाही, सध्या थोड्या प्रमाणात होतो.
2: अच्छा.
1: परंतु कसं आहे की प्रत्येक गोष्टीची व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय जर आपण जर एखाद्याला ओटीपी देत असू, एखाद्याला पिन नंबर देत असू, एखाद्याची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असू, किंवा एखादा फोन आला आणि त्याच्यावरती खात्री न करता त्याच्यावरती आपण रिॲक्ट करत असू, त्याच्यावरती कृती करत असू, तर त्याचा सायबर गुन्हेगाराचा उपयोग होईल. आता फॉर एक्झाम्पल, युपीमध्ये एक टीचर होते, त्यांना एकाने सांगितलं की मी पोलीस स्टेशनमधून बोलतोय आणि तुमच्या मुलीला आम्ही प्रॉस्टिट्युशन रॅकेटमध्ये अटक केलेली आहे. ती महिलेने विचारच केला नाही, मुलीला पण फोन लावला नाही, खात्री पण केली नाही, काहीच नाही. ब्लड प्रेशर वाढ, अटॅक आला, ती एक्सपायर झाली. नागरिकांनी ही खात्री करावी, तुम्हाला एखादा मेसेज आला तो असू शकतो सायबर गुन्हेगारात, तो फसवणुकीचा मेसेज असू शकतो, कुठली माहिती असू शकतो, त्याची पहिले तुम्ही खात्री केली पाहिजे.
2: म्हणजे
1: त्रयस्त, म्हणजे व्यवस्थितपणे तुम्ही खात्री केली पाहिजे, मग त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवला.
2: नक्कीच.
1: त्यामुळे हे सायबर गुन्हेगार वेगळ्या माहितीचा आधार घेऊन तुमचा विश्वासघात.
2: नक्कीच. सर, मग तुमचा सायबर विभाग आहे तो एआयचा कसा वापर करतो गुन्हेगारी पकडण्यासाठी, तुम्ही काही त्याचा उपयोग करता का?
1: आहे. सायबर गुन्हेगारीवरती नियंत्रण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर विभाग म्हणून एक विभाग निर्माण करण्यात आलेला आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी. याच्यामध्ये 6 विभाग आहेत. पहिला आहे कमांड सेंटर. या कमांड सेंटरमध्ये 100 कॉल टेकर्स आहेत. 193 वरती तुम्ही जर कॉल जर केला तर तो कॉल हे कॉल टेकर्स घेतात. ते 24/7 आहेत.
2: अच्छा.
1: असे दिवसातून साधारणपणे 8 ते 10 हजार कॉल येतात.
2: अच्छा.
1: त्याच्यामध्ये कुणाची फायनान्शियल फ्रॉड झालेला आहे, कोणाचं मॉर्फिंग झालेलं आहे, कोणाचा ईमेल हॅक केलेला आहे, कोणाचा व्हॉट्सअप हॅक केलेला आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी नोंद करण्यासाठी आपल्याकडे कमांड सेंटर आहे. कमांड सेंटरमध्ये एकदा तक्रार नोंद झाली की लगेच तात्काळ संबंधित बँकेला ईमेल जातो. लगेच आर्टिफिशियल, तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यातून ईमेल जातो आणि ती जी अमाऊंट सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये, आणि बँकेमधून ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर तिथेही आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे टेक्नॉलॉजिकल अडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन. या ठिकाणी जी काही सायबर गुन्हेगारांनी आयुधं वापरलेली आहेत, त्याच्यामध्ये URL वापरले असेल, एखादा व्हॉट्सअप नंबर वापरला असेल, एखादा फेसबुक वापरला असेल, एखादा इंस्टाग्राम, ह्या सर्वांचं विश्लेषण टेक्निकल अडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन टीम मध्ये केलं जातं, जेणेकरून सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची जी काही माहिती आहे ती विश्लेषण करण्याचं काम तिथं चालतं. त्यानंतर आहे तुमचं CERT, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम. म्हणजे अनेक प्रकारच्या वेबसाईट सर्व ठिकाणी असतात, त्याच्यावरती अटॅक करणारी काही यंत्रणा असतात, ह्या CERT माध्यमातून हे मालवेअर शोधून काढले जातात.
2: अच्छा.
1: आणि हे मालवेअर शोधून काढल्यानंतर ते डिस्ट्रॉय केले जातात CERT माध्यमातून. त्यानंतर SOC, सेक्युरिटी ऑफ द सेंटर. आमचं जे काही महाराष्ट्र सायबर जे सेंटर उभा केलेलं आहे त्याच्या सेक्युरिटीसाठी सुद्धा एक सेंटर उभा केलेलं आहे की जेणेकरून आमच्या सिस्टीमवरती कोणी अटॅक करू. त्यानंतर आहे COE, सेंटर ऑफ एक्सलन्स. याच्या माध्यमातून लोकांच्या मध्ये जागृती करणे, त्याचबरोबर लोकांना ट्रेनिंग देणं, ज्यामध्ये पोलीस आले, लॉयर्स आले, जजेस आले, ह्या लोकांना ट्रेनिंग देणं की ह्या कशा प्रकारचे गुन्हे घडतात, ह्याची कशी ट्रायल कंडक्ट करावी, कसं इन्व्हेस्टिगेशन करावं, कोर्टापुढे केस कशी मांडावी, अशा प्रकारचे ट्रेनिंग चालू केले जातात. नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सुरू केलेला आहे की स्पेशल पर्पज व्हेकल आहे की त्याच्यामध्ये मार्वेल नावाचं आपल्याकडे, तर की सर्व पोलीस स्टेशनमध्ये सायबर गुन्ह्यांचा तपास होऊ शकतो.
2: अच्छा.
1: म्हणजे एखादा सायबर गुन्हा जर घडला तर नजीकच्या पोलीस स्टेशनला जर एखादा व्यक्ती गेला तर तिथं सर्व प्रकारचे सॉफ्टवेअर्स त्यांना एका ठिकाणी मिळतील आणि सर्व प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन, की जे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना काही दिवस, काही आठवडे, काही महिने लागतात, ते अगदी 10 मिनिटांमध्ये 1 तासामध्ये ते इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होऊ शकतं, अशा प्रकारची यंत्रणा शासनाने उभारलेली आहे.
2: अच्छा. सर, पण मला मुळात सांगा की सायबर गुन्ह्यामध्ये बळी पडलेला एखादा व्यक्ती तुमच्याकडे येतो का? म्हणजे समजा आता फॉर एक्झाम्पल आपण घेऊया की एखाद्याचे पटकन त्याला समजलंच नाही की त्यांच्या बँकेतले कसे पैसे गेले, तर असे लोक तुमच्यापर्यंत येतात का? आणि ते आल्यानंतर मग तुमचं काम काय सुरू होतं? समजा एखाद्याचे 20-50 हजार गेले असतील तर ते परत त्याला, त्या माणसाला मिळू शकतात का? काय त्यांनी नेमकं करायचं असं निदर्शनास आल्यानंतर?
1: पहिलं त्यांनी 193 वरती कॉल करायचा आहे. त्यांनी कुठेही धावपळ करायची नाही. बसल्या जागेला जिथं कुठं असेल, मला कळालं की माझ्या अकाउंटमधून पैसे गेलेले, पहिलं काम करायचं, पहिली स्टेप म्हणजे 1

0: यंत्रणेजवळती कॉल करायचा. कॉल करून माझे असे असे पैसे गेलेले आहेत, सांगायचंय, माहिती द्यायची आहे. लगेच यंत्रणा कामाला लागते आर्टिफिशियल इंटेलिजन्सची. आता बँकेला मेसेज जातो आणि ज्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे गेले आहेत त्या अकाउंटमध्ये ते पैसे फ्रीज करून ठेवले जातात. पण हे 3 तासाच्या आत करायला पाहिजे.
1: अच्छा.
0: कारण का 3 तासाच्या नंतर बँकेमधून तो सायबर गुन्हेगार किंवा त्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाऊ शकतात. आता आतापर्यंत असा अभ्यास सांगतो. त्यामुळे 3 तासाच्या आत किंवा लवकरात लवकर, मग ज्या लोकांनी लवकर कॉल करून सांगितलेलं आहे त्या लोकांचे 100% पैसे मिळालेले आहेत.
1: अच्छा.
0: 100% जेवढे पैसे गेले ते सगळे सगळे सगळेच्या सगळे पैसे त्यांना मिळालेले आहेत. त्यामुळे पहिली काळजी त्यांनी घेतली पाहिजे. हा 1930 आणि त्याच्यानंतर तो जर कॉल लागत नसेल तर cybercrime.gov.in या नावाचं एक पोर्टल आहे, एनसीआरपी पोर्टल. हे जर कॉल कधी लागत नसेल, काही प्रॉब्लेम झाला असेल, त्याच्यावरती जाऊन तुम्ही स्वतःही कंप्लेंट लॉज करू शकता. तर त्या ठिकाणी पण असंच लगेच सायबर गुन्हेगाराचं अकाउंट फाइंड आउट केलं जातं, शोधलं जातं आणि त्या अकाउंटमध्ये ती अमाऊंट फ्रीज केली जाते. त्यामुळे ही पहिली स्टेप घ्यायला पाहिजे. दुसरी स्टेप अशी आहे की तुम्हाला वाटतंय हे पहिलं करायचं, हे झाल्यानंतर ज्याला ऑप्शन तो नाही मग पोलीस स्टेशनला तुम्ही जायला पाहिजे.
1: अच्छा.
0: लोक काय करतात, पोलीस स्टेशनला जातात, त्याच्यात त्यांचे 5-7 तास जातात.
1: बरोबर.
0: काही दिवस जातात. मग त्याच्यामध्ये तोपर्यंत अकाउंट एका अकाउंट मधून मल्टी लेअरच्या अकाउंट मध्ये पैसे जातात. म्हणजे साधारणपणे एखाद्या गुन्ह्याच्या अकाउंट एका अकाउंट मधून 2-2 हजार कधी कधी 20-20 हजार अकाउंट मध्ये पैसे गेलेले आहेत. आणि हे सगळे अकाउंट व्हील अकाउंट असतात. म्हणजे ज्याच्या नावाचा अकाउंट आहे त्याला माहितच नाहीये हे जेव्हा काय चाललेलं आहे, त्याने कोणाला अकाउंट विकलेलं असतं पैसे घेऊनशी, किंवा काही लोभापोटी अभ्यासापोटी त्यांनी ते पैसे अकाउंट दुसऱ्याला वापरा दिलेलं असतं. तर म्हणून हे तपास आणखी मुश्किल होतं.
1: अच्छा.
0: 1 कोटी साधारणपणे 2 हजार अकाउंटमध्ये पैसे जातात. मग कुठं 50 हजार गेले, कुठं 200 रुपये गेले, कुठं 40 रुपये गेले, असेही पैसे जातात. त्यामुळे पहिली गोष्ट आहे पहिलं 1930 cybercrime.gov.in आणि हे झाल्यानंतर तुम्हाला लगेच SMS येतो.
1: अच्छा.
0: आणि तो SMS घेऊन मग तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनला जायचं आणि तिथं जाऊन गुन्हा दाखल करायचा आणि तपास करून घ्यायचा. पण पहिलं हे 1930.
1: नक्की सर. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आणि आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोत्या नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदाळे आपल्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: गुड मॉर्निंग चित्रा. श्रोत्या नमस्कार.
2: विक्रम, आजची जी केस आहे, या मुलाचं वय आहे 20 वर्ष, अक्षय याचं नाव आहे, आणि त्याची आई हा रेडिओ कार्यक्रम आपला नेहमी ऐकायची आणि त्या अक्षयला घेऊन तुझ्याकडे आला. तो आहे सेकंड इयर इंजिनिअरिंगला, तो हॉस्टेलवरती राहतो आणि 2-3 वर्षात त्याचं 15 किलो वजन वाढलंय. आता त्याचं वजन 92 किलो आहे.
3: आता अक्षय सारख्या केसेस भरपूर आजकाल मी बघतो. अक्षयचा ऍक्च्युअली फिटनेस हा चांगला होता आणि त्याचं वजन 68-70 दरम्यान होतं, जे त्याच्या उंची करता अत्यंत परफेक्ट होतं. त्याच्यानंतर काय होतं की ज्युनियर कॉलेज संपतं आणि मग सिनियर कॉलेजला जेव्हा ग्रॅज्युएशनला व्यक्ती ऍडमिशन घेते आणि तेव्हा जर का हॉस्टेलवरती असेल तर ऑफकोर्स आई वडिलांना प्रचंड मुलांची काळजी असते, तर त्यामुळे त्यांचा पॉकेट मनी चालू होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे बेसिकली मुलं बाहेर खाण्याचं प्रमाण मुलांचं हे प्रचंड वाढतं. अक्षयच्या बाबतीत एक्झॅक्टली सिमिलर केस होती. त्याला मी विचारलं की तू किती वेळा कॉलेजच्या मेसमध्ये खातोस, तर तो म्हणला की आठवड्यातनं 1-2 मी कॉलेजच्या मेसमध्ये खातो, बाकीचं सगळं जेवण माझं बाहेरच असतं. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे इंजिनिअरिंगला गेल्यानंतर त्याचा व्यायाम हा कम्प्लिटली थांबला. कॉलेजमध्ये चालून जेवढा केवढा व्यायाम त्याचा होत असेल त्यालाच तो व्यायाम तेवढा. जो आधी 12वी पर्यंत रोज फुटबॉल असायचं, त्यानंतर कॉलेजच्या

0: प्रभात रोड लेन नंबर 5 पुणे विक्रम्स फिटनेसची ब्रांच कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9011325000 9011325000 90111 32500 ब्रेकवर जाण्यापूर्वी विक्रम आपण केस डिस्कस करतोय अक्षयची हॉस्टेलवर राहतोय सेकंड इयर इंजिनिअरिंगला
1: बरोबर आहे तर आता अक्षय जेव्हा माझ्याकडे आला आता इनफॅक्ट फॉर दॅट मॅटर मी मगाशी ब्रेकवरती जायच्या आधी म्हणलं तसं ही केस फक्त अक्षयची नाहीये त्या वयोगटातल्या सगळ्याच मुला मुलींची आहे जेव्हा वयवर्ष 15 ते 25 या वयोगटातली व्यक्ती माझ्याकडे येते आणि वजन कमी करायचंय किंवा हेल्थ सुधारायचे जेव्हा ते म्हणतात तेव्हा मी त्यांना हा एक नेहमी प्रश्न विचारतो की तुम्हाला आई वडील घेऊन आलेले आहेत का तुमचं तुम्हाला वजन कमी व्हावं असं वाटतंय किंवा आपली हेल्थ सुधारावी किंवा आपली स्किन टोन सुधारावा किंवा आपण चांगलं दिसावं हे तुमचं तुम्हाला वाटतं आहे का तुम्हाला आई वडील घेऊन आले आता आई वडील घेऊन आले असतील तर ती मुलं काही पाळणार नाहीत ते त्यामुळे काही उपयोग नाही पण अक्षयच्या बाबतीत असं झालं की तो म्हणला की नाही मला स्वतःहून असं वाटतं की वजन कमी करायचंय आणि माझा 2 वर्ष अलीकडे फिटनेस अत्यंत चांगला होता तर त्यामुळे त्याला मी समजावून सांगितलं की 2-3 गोष्टी म्हटलं तुला करायला लागतील मॅक्सिमम तुला 11-11 वाजता झोपावंच लागेल आणि तेव्हा झोप येण्याकरता तुला पहिले 7 वाजता उठणं चालू करायला लागेल दुसरी गोष्ट म्हणजे मेसमध्ये व्यवस्थित जी पोळी भाजी मिळते तीच तुला खावी लागेल दुपारी आणि रात्री म्हणजे तुला बाहेरचं जे खाणं आहे ते तुला कम्प्लिटली बंद करायला लागेल आणि तिसरी गोष्ट मी त्याला सांगितली की सिम्पल साधे तुझ्या हॉस्टेलच्या रूम मध्ये करता येतील असे काही एक्सरसाइजेस मी तुला देणार आहे जे 1 तासामध्ये संपतील ते तुला रेग्युलरली करायला लागतील आणि पहिल्याच आठवड्यात जेव्हा तुझं 1 किलो वजन कमी झालेलं तुला दिसेल तेव्हा तुला जे काय मी सांगतोय त्यावरती कॉन्फिडन्स पण येईल आणि तू इन्स्पायर्ड पण होशील आणि तू सेल्फ मोटिवेशन ज्याला आपण म्हणतो ते ट्रिगर होईल आणि तू ते करत जाशील तर तो त्यांनी अग्री केलं जसं मी त्याला सांगितलं होतं तसं पहिल्या 15 दिवसात त्याचं 2 किलो वजन कमी झालं आणि त्यानंतर तो ते फॉलो करत गेला आज आपण त्याचा रिझल्ट बघितला 5 महिने तर आज त्याचं 16 किलोनी वजन कमी झालेलं आहे आज तो 92 वरनं 76 वरती तर आत्ता झालेला आहे आणि आता जे काही थोडंसच वजन पुढे कमी व्हायचं उरलंय ते पुढच्या 2-3 महिन्यामध्ये त्याचं होऊन जाईल
0: याचबरोबर इथंच थांबूयात श्रोते हो कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा 9011325000 90111325500 90111325500 विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत उद्या सुद्धा गप्पा तोपर्यंत नमस्कार
2: नमस्कार
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर
4: विक्रम्स फिटनेस हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा

सुरेश भट यांची ही रचना होती, आशा भोसले यांनी गायलेली. श्रोते हो, अशी अभिजात गाणी, अभिजात संगीत आणि सुरेश भट, ग्रेस, ग दी माडगुळकर, आरती प्रभू अशा अनेक दिग्गज गीतकारांच्या रचना, त्यांची गाणी, त्यांच्या कविता, ज्यांनी आपलं आयुष्य, आपलं सांस्कृतिक आयुष्य, आपलं भावनिक आयुष्य खूप समृद्ध आणि खूप सुसंस्कृत केलं आहे, आणि आपल्याला एकट्यातला जो आनंद असतो ह्या सगळ्यांनी आपल्याला दिला आहे, आणि हे फक्त तुम्हाला ऐकायला मिळेल आमच्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. यासाठी डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा मोबाईल ॲप, कारण हा आमचा आणि फक्त आमचा म्हणजेच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचा USP आहे.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा. नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 19व्या रोजगार मेळ्यात देशभरातल्या 51,000 नव्यानं भरती झालेल्या तरुणांना नेमणूक पत्रांचं वितरण करणार आहेत. पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत. देशभरात 47 ठिकाणी आयोजित केल्या जाणाऱ्या 18 रोजगार मेळ्यांमध्ये आयोजित जवळपास 12 लाख नेमणूक पत्रांचं वितरण होणार आहे. राष्ट्र निर्माणामध्ये योगदान देणाऱ्या तरुणांच्या सक्षमीकरणासाठी त्यांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यात रोजगार मेळा महत्वाची भूमिका बजावत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निरोस ख्रिस्तोडौलिसस यांनी दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी बहुपक्षीय प्रयत्नांना बळ देणं आणि संयुक्त राष्ट्रांच्या चौकटीत आंतरराष्ट्रीय दहशतवादावरील सर्वसमावेशक कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देऊन तो स्वीकारण्याचं आवाहन केलं आहे. भारत आणि सायप्रस यांच्या दरम्यान काल दिल्ली इथं झालेल्या बैठकीनंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केलं. यामध्ये संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन महासंघानं घोषित केलेल्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीच्या यादीत समाविष्ट असलेल्या सर्व दहशतवाद्यांविरुद्ध आणि दहशतवादी संघटनांविरुद्ध समन्वयानं कठोर कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. दहशतवादाशी निगडीत आर्थिक व्यवहार, हिंसक कारवाया यांचा सामना करण्यासाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचं दोन्ही नेत्यांनी अधोरेखित केलं. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आज सकाळी भारताच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आले. ही त्यांची पहिलीच भारत भेट आहे. कोलकाता मुक्कामादरम्यान ते मदर तेरेसा यांच्या समाधीस्थळी भेट देण्याची आणि व्हिक्टोरिया मेमोरियलला भेट देण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रुबिओ यांचं दिल्लीत आगमन होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ते भेट घेतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशी उद्या ते चर्चा करतील. तसंच दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावासाच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यालाही उपस्थित राहतील. मंगळवारी भारतानं आयोजित केलेल्या क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहा.

परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ते पुन्हा दिल्लीला पोहोचतील. परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार क्वाडच्या मुक्त आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्राच्या संकल्पनेशी सुसंगत असलेल्या या बैठकीत सध्या सुरू असलेल्या उपक्रमांच्या प्रगतीचा आढावा घेतला जाणार आहे. च्या इन्व्हेस्टमेंट कंपनी इन्स्टिट्यूटचे आशियाचे व्यवस्थापकीय संचालक मॅथ्यू मोहलेन कॅम्प यांची नवी दिल्लीत भेट घेतली अशी माहिती गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेशात दिली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून टंचाई नसल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. देशभरात इंधन पुरवठा स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊन खरेदी न करता गरजेनुसार इंधन खरेदी करावं असा सल्ला समाज माध्यमांवरील संदेशातून दिला आहे. काही किरकोळ विक्री केंद्रांवर येणारा ताण तेल विपणन कंपन्यांद्वारे देखरेख ठेवून समन्वित वितरणाद्वारे हाताळला जात असल्याचं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान देशभरात आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 91 पैशांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. 10 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागानं म्हणजे सीबीआयनं महाराष्ट्रातील पुणे शहरातून आणखी एका महिलेला अटक केली आहे. मनीषा हवालदार असं या महिलेचं नाव असून राष्ट्रीय परीक्षा संस्था म्हणजे एनटीएनं तिला तज्ज्ञ म्हणून नियुक्त केलं होतं. या प्रकरणी देशभरातून 11 आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान सीबीआयनं राज्यातील लातूर जिल्ह्यात डॉक्टर मनोज देशमुख आणि बालरोगतज्ञ डॉक्टर विनोद स्वामी या दोन डॉक्टरांचीही चौकशी केली आहे. या दोन्ही डॉक्टरांनी पीव्ही कुलकर्णी या आरोपीमार्फत आपल्या पाल्यांसाठी फुटलेला प्रश्नसंच विकत घेतल्याचा संशय सीबीआयनं व्यक्त केला आहे. तपासादरम्यान आणखी काही पालक विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येण्याची शक्यता असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. लातूरसह महाराष्ट्राच्या इतर भागातही सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत कार्यरत असलेल्या भारतीय लष्कराच्या अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांची प्रतिष्ठित 2025 संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी जेंडर अॅडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. मेजर बराक सध्या लेबनानमधील संयुक्त राष्ट्रांच्या अंतरिम युनिफिल या दलात भारतीय बटालियनमध्ये महिला पथकाच्या कमांडर म्हणून कार्यरत आहेत. मेजर बराक हा सन्मान मिळवणाऱ्या तिसऱ्या भारतीय शांतता सैनिक ठरल्या आहेत. भारत तिबेट सीमा पोलीस दलांच्या महिला संघाच्या माउंट एव्हरेस्ट चढाईच्या पहिल्या यशस्वी मोहिमेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महिला संघाचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवरून लिहिलेल्या संदेशात शहा यांनी दुर्गम भूप्रदेशात आणि आव्हानात्मक हवामानात ही अभूतपूर्व कामगिरी साध्य करून या संघानं त्यांच्या दलाचं राष्ट्रप्रथम हे ब्रीद सार्थ ठरवल्याचं नमूद केलं आहे. अग्नी 1 या लघुपल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या चंदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रातून काल यशस्वीरित्या पार पडली. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या प्रक्षेपणामुळे सर्व कार्यात्मक आणि तांत्रिक मापदंड पडताळून पाहिले गेले आहेत. ही चाचणी स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या देखरेखीखाली पार पडली. अग्नी 1 हे भारताच्या सामरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा एक भाग म्हणून स्वदेशी बनावटीचं कमी पल्ल्याचं जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल जाहीर केला आहे. अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यासाठी अर्ज करणाऱ्या परदेशी नागरिकांना आता अर्ज करण्यासाठी मायदेशी परत जावं लागणार आहे. युएस सिटीजनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसच्या धोरणात्मक लेखी संदेशात नमूद केल्यानुसार केवळ अपवादात्मक परिस्थितीतच अमेरिकेतून ग्रीन कार्डला मंजुरी मिळू शकेल. त्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी परदेशातून अथवा मायदेशातूनच दूतावासाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. या निर्णयाचा परिणाम सध्या अमेरिकेत तात्पुरत्या व्हिसावर कायदेशीर वास्तव्य करणाऱ्या लाखो नागरिकांवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष म्हणून केविन वॉश यांनी काल शपथ घेतली. जेरम पॉवेल यांच्या जागी वॉश यांची नेमणूक झाली आहे. पॉवेल यांच्याशी व्याजदर धोरणाबाबत निर्माण झालेल्या मतभेदांनंतर आणि त्यानंतर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजन्सच्या संचालिका तुलसी गबार्ड यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. त्यांचे पती अब्राहम विल्यम्स यांना हाडाचा अत्यंत दुर्मिळ प्रकारच्या कर्करोगाचं निदान झाल्यानंतर त्या 30 जूनपासून कार्यमुक्त होतील अशी घोषणा त्यांनी केली. गेल्या 1.5 वर्षांपासून नॅशनल इंटेलिजन्स संचालकांच्या कार्यालयाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. नॅशनल इंटेलिजन्सचे प्रिन्सिपल डेप्युटी डिरेक्टर अॅरन लुकॉस हे नॅशनल इंटेलिजन्सचे प्रभारी संचालक म्हणून कार्यभार सांभाळतील असं ट्रम्प यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

अमेरिकेतील स्पेसएक्स या अंतराळ संस्थेनं आज सकाळी त्यांची सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली स्टारशिप सुपर हेवी रॉकेट प्रणाली प्रक्षेपित केली, त्यामुळे चंद्र आणि मंगळ यांच्यावरील मोहिमांसाठी पुनर्वापर करण्यायोग्य अंतराळ यान विकसित करण्याच्या प्रयत्नांमधला हा एक महत्वाचा टप्पा पार झाला आहे. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे सेबीनं दिशाभूल करणाऱ्या अनेक अनोंदणीकृत आर्थिक प्रभावक म्हणजेच इन्फ्लुएन्सर्स आणि संस्थांवर रोखे बाजारामध्ये काम करण्यास बंदी घातली आहे. समाज माध्यमांवरील विविध व्यासपीठांच्या माध्यमातून पंप अँड डंप रॅकेट चालवल्याचा आरोप या संस्था आणि प्रभावकांवर आहे. महाराष्ट्रात मुंबई ते मांडवा या जलमार्गावरील जलवाहतूक 26 मे पासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी सोयीची असलेली ही वाहतूक असून गेटवे ऑफ इंडियावरून लॉन्चेस रवाना होतात. राखी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या हस्ते आज 51,000 तरुणांना नेमणूक पत्रांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाटप. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या दौऱ्यावर कोलकाता इथं आगमन. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा, नागरिकांनी अतिरिक्त खरेदी टाळावी, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचं आवाहन. नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात सीबीआयकडून महाराष्ट्रातून आणखी एका महिलेला अटक. लातूरमध्ये 2 डॉक्टरांचीही चौकशी. आणि अमेरिकेच्या नागरिकत्वासाठीच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेत मोठा बदल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झालेली आहेत. आता कार्यक्रम भावधारा.

चंद्रशेखर सानेकर यांची ही गझल होती. पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी गायलेली, संगीत दिलं होतं मयुरेश पै यांनी. श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून भावधारा हा कार्यक्रम ऐकता आहात आपण, आणि आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. आणि आता सौमित्र यांची ही गझल आहे, मिलिंद जोशी यांनी गायलेली आहे, संगीतकारही मिलिंद जोशी.

0: आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते, राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन। देशातल्या 47 शहरांमध्ये 51 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी। आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन। आणि त्या बातम्या विस्तृतपणे। भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक आहे असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करताना बोलत होते। मोदी पुढे म्हणाले की देशातील तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं देश जगातील विविध देशांसोबत भागीदारी करत आहे। प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं की भारत जगाचा एक विश्वासार्ह पुरवठा साखळी भागीदार बनत आहे।
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले

0: उनका सामर्थ्य खिल उठे, साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
1: सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली, त्यामुळे पेट्रोल प्रतिदर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिदर 91 पैशांनी महागला आहे। त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। कोलकात्यामध्ये पेट्रोलचा दर 110.64 रुपये प्रतिलिटर आणि डिझेलचा दर 97.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे। आज चेन्नईत पेट्रोलचे दर 105.31 रुपये तर डिझेलचा दर 96.98 रुपये प्रतिलिटर झाला आहे। याच महिन्याच्या 15 तारखेला तेल कंपन्यांनी दरवाढ केली होती, गेल्या 9 दिवसातली ही तिसरी दरवाढ आहे। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरातही 1 रुपयांची वाढ झाली आहे। पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत। देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे। काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे। स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे। शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं। ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते। ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले। काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्याने राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 वट्यापर्यंत 20% वाढ झाली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला। पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले। समाज माध्यमांवरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांचं आज सकाळी भारताच्या 4 दिवसीय दौऱ्यासाठी कोलकाता इथं आगमन झालं। ही त्यांची पहिलीच भारत भेट असून व्यापार, संरक्षण, ऊर्जा सुरक्षा, तंत्रज्ञान आणि इंडो पॅसिफिक धोरण क्षेत्रात सहकार्य विस्तारण्याच्या दृष्टीनं त्यांची भेट महत्त्वपूर्ण ठरणार आहे। रुबिओ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असून उद्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्याशीही चर्चा करणार असल्याची माहिती अमेरिकेचे भारतातले राजदूत सर्जिओ गोर यांनी दिली। त्यानंतर मंगळवारी ते भारतानं आयोजित केलेल्या क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला हजर राहणार आहेत। अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र मंत्री तोशिमित्सू मोटेगी क्वाड बैठकीत सहभागी होणार आहेत। डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कॉंगो इबोला विषाणूच्या बुंदी बुग्यो प्रकारच्या प्रादुर्भावाबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याची पातळी वाढवली आहे। कॉंगोमध्ये हा धोका उच्चवर्ण अतिउच्च पातळीवर गेला आहे तर जागतिक स्तरावर अद्याप कमी प्रमाणात असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रस अधनॉन घेब्रेसेस यांनी म्हटलं आहे। या आजाराची आतापर्यंत 82 जणांना लागण झाली असून 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची खात्रीशीर माहिती असली तरी या रोगाचा प्रसार वेगानं होत असून सुमारे 750 जणांना याची लागण झाली असून 177 जणांचा मृत्यू ओढवल्याचा संशय असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान

ऑक्सफर्ड विद्यापीठातले शास्त्रज्ञ या आजारावरची लस विकसित करत असून येत्या 2 ते 3 महिन्यात ही लस वैद्यकीय चाचण्यांसाठी उपलब्ध होईल. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या, त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. तसंच 4ही प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालयानं सांगितलं. सेना दलांमध्ये लिंग समभावाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांतर्फे घेण्यात येणाऱ्या समानता पुरस्कार यंदा भारतीय सैन्य दलातील अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 3ऱ्या भारतीय लष्करी अधिकारी आहेत. भारतीय शांती सेनेत कार्यरत मेजर अभिलाषा बराक सध्या संयुक्त राष्ट्र सैन्य दलाकडून लेबनान इथं तैनात आहेत. जिनिव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकेल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5, 7-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातील जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत होईल. एपीओ अर्थात आशियाई उत्पादकता संघटनेच्या नियामक मंडळाच्या बैठकीच्या 68व्या सत्राची काल नवी दिल्लीत सांगता झाली. 20 ते 22 मे रोजी भारत मंडपम इथं 3 दिवस चाललेल्या बैठकीत परिसंवाद, धोरणात्मक चर्चा आणि उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या विकासाच्या प्रवासात सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं रोजगार मेळ्यात प्रतिपादन. देशातल्या 47 शहरांमध्ये 51,000 अधिक नवनियुक्त युवा अधिकारी कर्मचाऱ्यांना केलं नियुक्तीपत्राचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांचं 4 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आगमन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑइलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. ऊर्जा क्षेत्रात निर्माण होणाऱ्या नवनवीन संधींचा उल्लेख त्यांनी केला. परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
1: आज क्लीन एनर्जी, क्रिटिकल मिनरल्स, ग्रीन हाइड्रोजन और सस्टेनेबल मैन्युफैक्चरिंग से जुड़े सेक्टर्स भी बहुत तेजी से ग्रो कर रहे हैं. इनसे जुड़ी पार्टनरशिप एक नई इकोनॉमी के न्यू अपॉर्चुनिटीज के दरवाजे खोल रही है. स्वीडन, नॉर्वे और इटली जैसे देशों के साथ ग्रीन ट्रांजिशन और सस्टेनेबल टेक्नोलॉजी में भी सहयोग बढ़ रहा है. ये भारत को क्लीन मैन्युफैक्चरिंग से जुड़ी फ्यूचर इंडस्ट्रीज में मजबूत करेगा.
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे असंही मोदी म्हणाले. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये रुजू होतील. याआधीच्या 18 रोजगार मेळ्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्ती मिळाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108.49 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95.02 रुपये प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. एका कार्यक्रमासाठी शिर्डी इथं गेले असताना ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20 ते 30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळाबाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत मेच्या 15 वड्यापर्यंत 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरच्या पोस्टरद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. भारतीय रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास मंजुरी दिली आहे. रिझर्व्ह बँकेनं आतापर्यंत केलेल्या सर्वाधिक लाभांश वितरणांपैकी हे एक आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाची 623 बैठक बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली काल मुंबईत झाली. यावेळी जागतिक आणि देशांतर्गत आर्थिक परिस्थितीचा भविष्यातल्या संभाव्य धोक्यांचा आढावा घेतला. बँकेचं एकूण उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत 26.42% वाढलं तर जोखमीच्या तरतुदींपूर्वीचा खर्च 27.60% वाढला आहे. जी रामजी या ग्रामीण रोजगार कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज जी रामजी कायद्याचा मसुदा नागरिकांची मतं मागवण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला. या प्रस्तावित मसुद्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील सुकाणू समिती, संक्रमणकालीन तरतुदी, केंद्रीय ग्रामीण रोजगार हमी परिषद, वेतन आणि बेरोजगार भत्ता, प्रशासकीय खर्च, तक्रार निवारण आदी तरतुदींचा समावेश आहे. जी रामजी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी संस्थात्मक, प्रशासकीय आणि आर्थिक चौकट निश्चित करणं हे या नियमांचं उद्दिष्ट असल्याचं ग्रामविकास मंत्रालयानं म्हटलं आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 21 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अत्यंत गोपनीय पद्धतीनं आणि नियोजनबद्ध रीतीनं केलेल्या या कारवाईमुळे ड्रग्ज तस्करांना पळून जाण्याची कोणतीही संधी मिळाली नाही. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचे गंभीर आरोप आहेत. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीस गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या शोधात होते. मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयानं केलेल्या कारवाईत सुमारे 2.25 किलो कोकेनचा साठा जप्त केला आहे. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली किंमत अंदाजे 11.25 कोटी रुपये आहे. आधीच अबाबाहून आलेल्या 2 प्रवाशांवर गेल्या मंगळवारी तर 2 प्रवाशांवर काल केलेल्या कारवाईत हा साठा मिळाला. यापैकी दोघांनी कोकेनच्या कॅप्सूल गिळून पोटात लपवल्या होत्या. त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं. तसंच 4 प्रवाशांना अटक केली असल्याचं संचालनालय सूत्रांनी सांगितलं आहे. मुंबई ते मांडवा या जलमार्गावर सुरू असलेली जलवाहतूक येत्या 26 तारखेपासून बंद होणार असल्याची माहिती मेरीटाईम बोर्डानं दिली आहे. गेटवे ऑफ इंडिया इथून बोटी सुटतात आणि अलिबाग तसंच परिसरातल्या जनतेसाठी ही वाहतूक व्यवस्था सोयीची समजली जाते. नारळी पौर्णिमेनंतर ही सेवा पूर्ववत सुरू होईल. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागे घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलावल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयनं पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असं अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचं तपासात समोर आलं आहे. जिनेव्हा खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांबरी अंतिम फेरीत दाखल झाला आहे. न्यूझीलंडचा मायकल व्हिनस आणि युकी भांबरी यांच्या जोडीनं काल उपांत्य फेरीत झेक रिपब्लिकच्या जोडीचा 7-5-6-3 असा पराभव केला. अंतिम सामना आज दुपारनंतर होणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव तालुक्यातल्या खरात आडगाव इथं एका बोअरवेलच्या खोदकामाच्या ठिकाणी 2 मजुरांचा मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह मिळाला असून दुसरा मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या अपघातात 16 वर्षांचा एक मुलगाही जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. सोलापूरमधले काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि आंबेडकरी नेते प्रवीण निकाळजे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं आज सकाळी निधन झालं. ते 58 वर्षांचे होते. प्रवीण निकाळजे हे 2017 प्रभाग क्रमांक 20 निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची इंडियन ऑईलची हमी. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. 2025-26 केंद्र सरकारला विक्रमी 2,86,000 कोटी रुपयांचा लाभांश हस्तांतरित करण्यास रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळाची मंजुरी. आणि ठाणे जिल्ह्यात 21 नायजेरियन नागरिकांना अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत होता आकाशवाणी विविध भारती सेवेचं प्रसारण. श्रोतेहो, आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे. FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. आज आहे शनिवार, भारतीय सौर दिनांक.

दोन ज्येष्ठ शके 1948 दिनांक 23 मे 2026. श्रोते हो, संध्याकाळचे 5 वाजलेत. आजच्या या प्रसारणात मी संजीवनी पालेकर सर्व श्रोत्यांचं स्वागत करते. सुरुवातीला जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर लगेचच हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करू. सायंकाळी 5:30 बोधकथा आणि संस्कार याविषय कथाकथनकार रुची कदम यांची मेघना सकपाळ यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा ऐकूयात. सादर करते डॉक्टर दीपक ठमके. सायंकाळी 6 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:05 लोकसंगीत, तर सायंकाळी 6:25 उद्या रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार ऐकू शकाल. सायंकाळी 6:30 भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. सायंकाळी 7 प्रादेशिक बातम्या, 7:10 ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती सेवेचं प्रसारणही आम्ही सहक्षेपित करू. श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकताय आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र, FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. आणि आजच्या या प्रसारणात श्रोते हो, मी आपल्यासोबत आहे संजीवनी पालेकर. आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, आजचा आपला विषय आहे हवा. हवा एक असा शब्द जो छोटासा आहे पण त्यामध्ये संपूर्ण जीवन दडलंय. हवा ती दिसत नाही, तिला रंग नाही, आकार नाही, पण तरीही तिच्याशिवाय जगणं अशक्य. जन्म घेतल्यावर आपण घेतो तो पहिला श्वास आणि आयुष्य संपताना सोडतो तो शेवटचा श्वास. या दोन क्षणांमध्ये हवा सतत आपल्यासोबत असते. श्रोते हो, अशी ही हवा कधी आईच्या मायेप्रमाणे अलगद स्पर्श करते, कधी मित्रासारखी कानात गुपित सांगते, तर कधी वादळ बनून आयुष्याचे धडेही शिकवते. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात श्रोते हो लता मंगेशकर यांनी गायलेलं शुभकामना या चित्रपटातील अंजन यांचं गीत, संगीत RD बर्मन यांचं. ऐकूयात.

श्रोतेहो, अगदी या गाण्याप्रमाणे पहाटेची ती थंडगार हवा, खिडकीतून आत येणारी मंद झुळूक मनाला एक वेगळी शांतता देऊन जाते. गावाकडच्या मोकळ्या शेतात वाहणारा वारा, डोंगरावर उभं राहिल्यावर चेहऱ्यावर येणारी झुळूक आणि समुद्रकिनारी केसांशी खेळणारी हवा, प्रत्येक अनुभव वेगळा पण मनाला सुखावणारा. अगदी या गाण्याप्रमाणे श्रोतेहो कार्यक्रमात ऐकूयात मन्नाडे आणि सुमन कल्याणपूर यांच्या युगल स्वरात. गुलजार देहलवी यांचं हे गीत आहे, संगीत दिले दत्ताराम यांनी.

ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने. वा
2: बसला. अनोळख्या पासून बचाव करा.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
4: श्रोते हो, तुम्ही कधी शांतपणे बसून फक्त हवा अनुभवली आहे का? हातात मोबाईल नाही, कुठलाच गोंधळ नाही, फक्त आपण आणि वाहणारा वारा. त्या क्षणी मनातील अनेक प्रश्न श्रोते हो शांत होतात, कारण निसर्गात एक अद्भुत ताकद असते. श्रोते हो, आजच्या या धावपळीच्या जगात आपण आपल्या जबाबदाऱ्यांच्या मागे धावत आहोत, पण स्वतःसाठी दोन क्षण काढत नाही. आणि मग जेव्हा थकवा वाढतो तेव्हा एखादी गार हवा चेहऱ्यावर येते आणि नकळत मन हलकं करते, हो की नाही? चला तर श्रोते हो कार्यक्रमात आता ऐकूया शापित या चित्रपटातील समीर यांचं हे गीत आहे. संगीत आहे चिरंतन भट्ट यांचं, स्वर आहे श्रेया घोषाल यांचा.

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज. श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसं, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: श्रोते हो, बोधकथा आणि संस्कार या मुलाखतीचा दुसरा भाग शनिवार दिनांक 23 मे 2026 रोजी संध्याकाळी 5:30 संवाद साधला आहे मेघना सकपाळ यांनी आणि सादर करते आहेत डॉक्टर दीपक ठमके.
2: क्षितिज कड्यांनी पक्षाचे रानथवे उडत जाताना पाहून त्याचा मनमोर थुई थुई नाचत असे. त्या हेल काव्यांनी पायाखालचे पाणी उसळ धरून नाचत होते. दररोज ही रमणीयता निसर्गा वेड्या राजूच्या मनाला नित्य लाभत असे.
1: कथा कथनकार रुचि कदम करणार आहेत दोन बोधकथांचं सादरीकरण. नक्की ऐका आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 मेगाहर्ट्ज वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, कधी कधी हीच हवा वादळ बनते, त्यामुळे झाडे उन्मळून पडतात, समुद्र खवळतो आणि जीवन विस्कळून जातं. पण त्यातूनही एक गोष्ट हवा शिकवते, परिस्थिती बदलत असते, आनंद कायम राहत नाही, दुःखही कायम राहत नाही. वादळानंतर पुन्हा शांत वारा वाहतोस आणि म्हणूनच आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले तरी आशा सोडायची नसते. श्रोते हो, एक असंच हिंदी चित्रपट संगीतातलं छान संगीत ऐकूया. मैहूना या चित्रपटातील KK आणि वसुंधरा दास यांनी हे गायलेलं आहे. जावेद अख्तर यांचं हे गीत आहे, संगीत अनु मलिक यांचं. ऐकूया.

श्रोते हो, आज हवा प्रदूषित होत चालली आहे. मोठमोठ्या इमारती, कारखाने, धूर, प्रदूषण या सगळ्यांमुळे निसर्गाचं संतुलन बिघडत आहे. पूर्वीसारखी स्वच्छ हवा आता क्वचितच अनुभवायला मिळते. म्हणूनच झाडं लावणं, निसर्ग जपणं आणि निसर्गाची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण हवा स्वच्छ असेल तर जीवन निरोगी आणि आनंदी राहील. श्रोतेहो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया. लता मंगेशकर यांच्या स्वरात MG हशमत यांचं हे गीत आहे. संगीत राजेश रोशन यांचं आहे. चित्रपट विश्वनाथ.

0: श्रोते हो, याबरोबरच आजचा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 झाली आहेत. आता ऐकूया बोध कथा आणि संस्कार याविषयी कथा कथनकार रुची कदम यांची मेघना सकपाळ यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा. सादर करते डॉक्टर दीपक ठमके. ऐकूयात.
1: श्रोते हो नमस्कार. बोधकथा आणि संस्कार या मुलाखतीचा उर्वरित भाग आपण ऐकत आहात. मागील भागात आपण मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात संभाषण कौशल्य, कथाकथन, अभिवाचन आणि वाचन संस्कृती यांचं महत्त्व जाणून घेतलं. आजच्या भागात आपण ऐकणार आहोत कथाकथनकार रुची कदम यांनी सादर केलेल्या 2 बोधकथा.
2: कथा आहे माशाचं काळीज. सायंकाळची वेळ होती. राजू नेहमीप्रमाणे नदीतल्या खडकावर जाऊन बसला होता. आपले दोन्ही पाय खळखळत्या गार पाण्यात बुडवून समोरच्या निळ्याभोर डोंगरातल्या कड्या न्याहाळत, क्षितिज कड्यांनी पक्षाचे रानथवे उडत जाताना पाहून त्याचा मनमोर थुईथुई नाचत असे. त्या हेल काव्यांनी पायाखालचे पाणी उसळ धरून नाचत होते. दररोज ही रमणीयता निसर्गावेड्या राजूच्या मनाला नित्य लाभत असे. आजही तसेच झालेले. पलीकडच्या काठावर राजूचा जिवलग मित्र बबलू पाण्यात गळ टाकून बसलेला. अचानक त्याच्या गळाला धक्का बसल्यामुळे त्याने जोराचा फार असा लगावला होता की त्याच्या गळ्याला लागलेला मासा उंच आकाशात उडाला. तो पलीकडे जाऊन नयनरम्य समाधी दंग असलेल्या राजूच्या मांडीत येऊन थडकला. थांब राजू, माझा मासा पकडून ठेव. म्हणूनच गळाभर पाण्यातून बबलू धावतच राजूजवळ सुसर वेगाने पाणी कापत येत होता. तोपर्यंत राजूने माशाला ओंजळीत धरत त्याचे गळाने फाडलेले गालफड हळूवार पाण्याने धुतले होते. क्षणभर त्या जखमी माशाची तडफड व बबलूच्या हावरटपणाची धडपड याची राजूला कीव येत होती. अशा वेळी काय करावे हेच राजूला कळेना. पण बबलूच्या तडफडीपेक्षा प्राणसंकटात असलेल्या माशाला आपण वाचवलं पाहिजे असा राजूच्या मनाने निर्णय घेतला. म्हणूनच त्याने हलकेच ओंजळीतला मासा पाण्यात सोडला. इथे मात्र बबलूचे काबाड कष्ट राजूच्या करुणेमुळे फुकट गेले होते. बबलूला राजूचा खूपच मोठा राग आला. त्याने राजूशी असलेली आपली मैत्री तिथेच तोडून तो मोकळा झाला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे राजू शाळेच्या अर्ध्यावरच असलेल्या बबलूच्या घरी लवकरच पोहोचला होता. पण नेहमी वाट पाहत उभा असलेला बबलू एकटाच शाळेत गेला. शाळेत आज त्याने राजूसोबत बसायचा बाकडाही बदलला होता. दुपारचा डबा खातानाही शेजारी येऊन बसलेल्या राजूजवळ ढुंकूनही पाहिले नव्हतं. नेहमी एकाच देहाचे 2 पंख असावेत असे वागणारे राजू व बबलू या दोघांनी असं का बरं वागावं या विचाराने वर्गमित्रांच्या नजरा याचे उत्तर शोधू पाहत होते. दुपारच्या मधली सुट्टीनंतरची दुसरी तासिका समाज जीवनाची होती. ढोले सरांनी सर्व मुलांना श्रमदानासाठी जवळच्याच ओढ्याकाठी नेले होते. छोटे मोठे दगड गोळा करून शाळेच्या नवीन इमारतीला हातभार लावणे या उद्देशाने ढोले सर पछाडले होते. मुलंही सरांच्या मागून धावत होती. दोघं दोघं मुलं एक एक दगड पकडून ओढ्याच्या वर काठावर नेऊन गोळा करत होती. यावेळी बबलू धावतच राजूजवळ येऊन, चल राजू, आपण तो मोठा दगड उचलूया, म्हणतच राजूचा हात पकडून तो त्याला ओढतच घेऊन गेला. हसत खेळत 1-2 दगड दोघांनाही तीरावर आणून टाकले होते. मात्र आताचा दगड खूपच मोठा ओबडधोबड होता. बबलूने एक कडा उचलताच राजूनेही खालून हात लावत दगड उचलला. इतक्यात कालपासून बबलूच्या मनात तयार झालेला विषाचा गोळा वितळला. एका बाजूने पकडलेला दगडाचा हात बबलूने झटकन काढून घेतला. मग काय, तो भला मोठा दगड राजूच्या नाजूक कोवळ्या पायावर दानकन पडला होता. आई ग, म्हणत राजू खाली कोसळला. आपल्याला कोणी पाहिलं नाही हे पाहून आता बबलूने तेथून पळ काढला. मात्र इकडे राजूच्या पायाचा दगडाखाली चेंदा मेंदा झालेला. ढोले सरांनी राजूच्या पायावरचा दगड झटकन उचलत अलगदपणे त्याला शाळेच्या अंगणात आणून आडवा ठेवला. राजूच्या पायाची तर पुरणपोळी झालेली. शाळेतील तांबडा औषध ढोले सरांनी कापसाने पायाला लावताच राजू भलताच विव्हळला. क्षणाची उसंत न लावता शाळेच्या मास्तर आणि गावात दवाखान्याची सोय नसल्यामुळे त्याच्या घरी नेऊन सोडले होते. राजूच्या घरी फक्त एकटी आईच होती. राजूचे बाबा लहानपणीच वारले होते. लोकांजवळ धुनी भांडी करून राजूची आई राजूला सांभाळत होती. त्या रात्री वेखंडाचा खतखता लावून आईने राजूच्या पायाला लेप काढला होता. अख्खी रात्र राजू आणि राजूच्या आईने जागवली होती. राजूला दगडाच्या घावापेक्षा जीवलग मित्र बबलूने केलेल्या कृतीचे खूपच वाईट वाटले होते. लहानपणापासूनच्या मैत्रीच्या आठवणीने त्याचे रडून रडून अंथरूण भिजले होते. गेले 4 दिवस राजूला अंथरुणावर उठाच येत नव्हते. राजू अंथरुणावर असल्यामुळे आईलाही घरीच राहावे लागले होते. पण नाईलाजाने राजूला घरी एकटाच ठेवून आज आई कामाला गेलेली. वेळ सायंकाळची होती. राजू कसा तरी धडपडत अंथरुणावरून उठून उभा राहिला. शेजारची काठी आधाराला घेत दुसरा पाय ओढत ओढतच घरा शेजारी असलेल्या ओढ्यावर जाऊन तो नेहमीच्या खडकावर बसला. समोर निळाभोर डोंगरकडा, पक्ष्यांचे थवे पाहताच त्याच्या मनाला हलके वाटले होते. या सगळ्या तल्लीनेत त्याने आपले दोन्ही पाय गार पाण्यात सोडले होते. बापरे, पाणी पायाच्या जखमांना जणू चावतच होते. तरीही राजू तसेच पाय पाण्यात सोडून समोरचे दृश्य पाहण्यात तल्लीन झाला होता. काही वेळाने राजूला कसली तरी जाणीव झालेली. त्याच्या पायाच्या जखमांना कोणीतरी गुदगुल्या करीत होता. त्याला थोडंसं हायसं, थोडं हलकंसं वाटत होतं. म्हणून राजूने पाण्यात पायाखाली निरखून पाहिलं तर एक मासा त्याच्या पायाची जखम आपल्या तोंडाने साफ करीत होता. राजूने वाकून खाली पाहिलं तर त्या माशाचे गालफड फाडलेलं होतं. राजूने त्या माशाला आता बरोबर ओळखलं होतं. क्षणभर राजूला काही कळेनासेच झाले. मात्र ज्या माशाला आपण बबलूपासून जीवदान दिले तोच मासा आज त्याच्या जखमेतला पू आपल्या जिभेने साफ करतो आहे हे पाहून राजूने वर आकाशात पाहत देवाला नमस्कार केला. त्या रात्री राजूच्या पायाची जखम खूपच बरी झाली. वेखंडाचा लेप लावताना आईलाही आश्चर्यच वाटलं. काय रे राजू, तुझी जखम इतकी साफ कोणी केली? आईने राजूला चकित होतच विचारलं. अगं आई, माझ्या मित्राने. राजू आईच्या चेहऱ्याजवळ पाहत बोलला. कोण? बबलू आला होता? आईने परत राजूला विचारले. हा आई, तसंच समज, म्हणतच राजूला रडू फुटले होते. आईला गोड गुपित लवकर कळावे म्हणून त्या रात्री राजू घट्ट डोळे मिटून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी राजू आपल्या आईला घेऊन ओढ्याकाठी गेला. नेहमीच्या खडकावर आपल्यासोबत आईलाही बसवलं होतं. आज राजूला आपला खरा मित्र आपल्या आईला दाखवायचा होता. बिचारी राजूची आई इकडे तिकडे बबलू कुठून येतो का हे पाहत होती. मात्र राजूने पाण्यात पाय सोडताच मासा धावतच राजूच्या पायाजवळ आला व ममतेने त्याचा पाय आपल्या जांभोळ्याने चाटू लागला. राजूने आईला आपल्या पायाकडे पाहायला लावले. ते प्रेमाचे दोन मित्रांचे भेटणे, हृदय नात्याचे दृश्य पाहून बिचाऱ्या माऊलीच्या डोळ्यात पटकन अश्रूचे थेंब खाली पडले. त्या माशाने दोन अमृतकण आपल्या पोटात घेत आपल्यालाही ममतेचे क्षण हवे हे दाखवून दिले. आईने त्या पाण्यातल्या माशाला ओंजळीत घेत आपल्या छातीशी घट्ट धरले. त्यावेळी पाण्याविना जगू न शकणाऱ्या माशाच्या काळजालाही ममतेचा प्रेमाचा स्पर्श झाला. खरं तर गोड मेवा, मैत्री ही माणसाने माणसाशीच करावी अशी गोष्ट नाही. ती जगातल्या कोणत्याही प्राण्यावर कोणत्याही घटकावर करावी. निर्मळ मैत्रीची परतफेड ही सुखावणारीच असते. धन्यवाद. ही कथा आता जेव्हा मी सादर केली तर तुम्हाला कळालंच असेल की माशाने त्याचा जीव वाचवला किंवा त्याच्या पायावरचं जे दुखणं आहे ते त्याने आपल्या जेभेने साफ करून मैत्रीचा संदेश दिला. कारण की राजूने त्या माशाला जीवदान दिलं होतं. आपल्या मित्राच्या तावडीतून त्या माशाला जीवदान दिल्यामुळे माशाने त्याची जाणीव ठेवली. आणि खऱ्या आयुष्यामध्ये आपण ही जाणीव ठेवायला विसरतो. जो कोणी आपल्याला मदत करतो तर त्याची परतफेड ही झालीच पाहिजे असं मला वाटतं. जसं जर प्राणी मात्र आपली परतफेड करू शकतात तर आपण तर माणूसच आहोत. तर आपण ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की मैत्री ही निर्मळ असावी, स्वच्छ असावी, पाण्यासारखी वाहत्या झऱ्यासारखी असावी. हा संदेश मी देईन.
1: खूप छान. आणखीन एक तुमची गोष्ट आहे, बालकथा आहे, सोन्या मोत्या.
2: हो हो, तर ती पण मी सादर करते इथे. तर पुढील कथा आहे आपली सोन्या मोत्या. पिंटूचा आज 6वा वाढदिवस होता. घरात आकाशातल्या पऱ्या चांदण्या सगळ्या उतरल्या होत्या. हॅपी बर्थडे टू यू पिंटू राजा बेटा, मनातच घरातील वडीलधारी माणसं पुन्हा पुन्हा पिंटूचा गोड पापा घेत होती. आता फुग्यासारखे त्याचे गाल लाल मुंद झाले होते. मात्र या गर्दीत पिंटूची नजर शोधत होती ती आपल्या आजोबांना. आज आपल्या वाढदिवसाला आजोबा काय भेट देतात या गोष्टीकडे पिंटूचं मन सारख्या उड्या मारीत होत्या. मित्रमंडळी पाहुण्यांनी आणलेल्या प्रेझेंटचा ढीग त्याच्या समोर डोंगरासारखा उभा होता. पण आजोबांच्या मनातलं गिफ्ट पिंटूला हवं होतं. पिंटू राजा बेटा हॅपी बर्थडे म्हणतच चेहऱ्यावर वाघाचा मुखवटा लावलेल्या आजोबांनी पिंटूचा गोड गालगुच्छा घेत त्याच्या हातात एक बंद बॉक्स ठेवला, ज्या बॉक्सला वरून गोलाकार दोन छिद्र होत. पिंटूने बॉक्स हातात घेताच तो थोडा जड लागला आणि आतून गुर गुर असा आवाजही येत होता. प्रथम बॉक्स हातात घेताच पिंटू थोडा दचकलाच. मात्र आजोबांनी गिफ्टच्या बॉक्सची रिबन कापताच त्या बॉक्समधून कुत्र्याची दोन पिल्लं बाहेर काढली. त्यातले एक कापसासारखे पांढरे शुभ्र गुबगुबीत लसणीच्या पाकळीसारखे कान गुंजुले गुंजुले डोळे ते पिल्लू जणू मोत्यासारखे दिसत होते. पिंटूने त्याला आपल्या गालाजवळ घेत अलेले माझा सोनू चल मोत्या तुला केक भरवतो म्हणतच पिंटू मोत्याला घेऊन मित्रांच्या गट्टीत शिरला. इकडे गिफ्ट बॉक्समधले दुसरे काळ्या केसाळ रंगांचे पिल्लू चिंटूचा मोठा दादा अज्जूने आपल्या खांद्यावर घेऊन सर्वांना माझा सोन्या राजा पहा म्हणतच आजोबांनी आणलेल्या दोन कुत्र्यांच्या पिल्लांवर आपली मालकी जाहीर केली. घरात पिंटू सर्वांचा लाडका असल्यामुळे त्याचा मोती कुत्राही सर्वांचा लाडकाच बनला होता. तोही सारखा पिंटू बरोबरच असायचा. आजोबांच्या अंगा खांद्यावर खेळायचा. खाताना झोपताना पिंटूला मोत्याजवळ लागायचा. मात्र उलट सोन्या काळा बाळा साधा अज्जू बरोबरच बसायचा फिरायचा. थोडक्यात पिंटू सारखे मोत्याचे घरात खूपच लाड व्हायचे आणि सोन्याला मात्र सगळे दूरच ठेवत असत. बघता बघता कुत्र्याची ही दोन्ही पिल्लं आता दष्टपुष्ट व मोठी झाली होती. पिंटूचा मोत्या कुत्रा तर घराची शानच बनलेला, तसा तो घरात आता फारच कमी असायचा. पिंटूचे बाबा आजकाल त्याला जंगलात शिकारीला घेऊन जायचे. बघता बघता मोत्या अट्टळ शिकारी बनला होता. घरातच नव्हे पुऱ्या वस्तीत मोत्याचा दरारा निर्माण झाला होता. सोन्या कुत्रा मात्र बिचारा फक्त अज्जूसोबत घर ते शाळा आणि खेळायचे मैदान इतकंच राज्य सांभाळीत होता. तो एक नेभळट भित्रा कुत्रा अशी त्याची प्रतिमा सर्वांसमोर उभी राहिली होती. पिंटू आता चौथ्या इयत्तेत शिकत होता. मोत्याही आता तगडा बांड झालेला. त्या दिवशी घराच्या पडवी पिंटूचे आजोबा झोपाळ्यावर पहुडले होते. पिंटूला शाळेचा अभ्यास उरकून मोत्याला शोधायला जायचे होते. इतक्यात घरासमोरून 10-12 पुरुषगडी माणसं एका माणसाला खांद्यावर उचलून पिंटूच्या घराजवळ येत होती. त्यांच्या अंगा खांद्यावर रक्ताचे शिंतोडे पडले होते. ती माणसं पिंटूच्या घराच्या अंगणात येत खांद्यावरच्या त्या रक्ताच्या थारोळ्यातल्या माणसाला आडवास खाली ठेवत रागानेच पिंटूच्या आजोबांना हाका मारू लागली. अहो घरमालक, जरा खळत या. ह्यो बघा जरा, तुमच्या मोत्या कुत्र्याने ह्याचो कसो जीव घेतलो तो. अंगणात उभे राहिलेले गडी रागाने लाल बुंद झालेले. त्या प्रत्येकाच्या हातात दांडके होते. आता समोर काय घडते पिंटूला काहीच कळायच्या आत पिंटूचे बाबा वरच्या रानातून खांद्यावर बंदूक ताणत अंगणात आले. ह्या बघा, आता खूप झाला. ह्यो असलो कुत्रो ह्या गावात जितो रवता नाही. समाजाला आता या गरीब माणसाची त्यांनी चिरफाड केली. त्या दिवशी एका पोराक चावलो, शिकारी कुत्रो झालो म्हणून काय झाला, माणसांका खातोलो. गावकरी गळ्यात ठाण मांडून बसले. पिंटू खूपच घाबरा घुबरा झाला होता. तरी मोत्याला मांसाहारी बनवूया नको, शिकारी बनवूया नको, अज्जूदादा सारखाच सांगायचा. तेच खरे होते हे त्याला आठवले. पण आता काय उपयोग, तो आता मोठा गुन्हेगार झाला होता. मीच त्याला असा बनवला होता. अंगणातलं वातावरण खूपच तापलं होतं. आजोबा झोपाळ्यावरचं काठीचा आधार घेऊन बसले होते. अखेर पिंटूच्या बाबांनी ज्ञानी घरात लपलेल्या मोत्या कुत्र्याला साखळीने बांधून अंगणात लोकांसमोर आणला. सर्व लोकांसमोर मोत्याला गुन्हेगार म्हणून उभा केला होता. हे बघा, ह्या कुत्र्याक आताच्या आता बंदुकीच्या गोळ्या घाला, त्याला ठार मारल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. लोकांचा मोत्याप्रती संताप खूपच अनावर झालेला. मग काय, पिंटूच्या बाबांनी साखळीला बांधलेल्या मोत्याला फरफरत माणसाच्या बुंद्याला साखळी बांधून बंदुकीत पेठही भरला. यावेळी वरच्या पडवेत अज्जूदादा व त्याचा सोन्या कुत्रा हे सगळं दुरूनच पाहत होते. पण काय करणार, प्रसंगच भयानक होता. लोकांच्या नजरा मोत्याचा जीव कधी घेतला जातो याकडेच होता. अखेर पिंटूच्या बाबांनी डोळ्यात पाणी भरतच मोत्यावर बंदूक रोखून नेम धरला आणि फक्त एका क्षणाची उसंत सगळ्यांनी श्वास रोखला होता. पिंटूच्या बाबांनी बंदुकीचा चाप ओढलाही धडाम धूम आवाज आभाळ फाटून गेले. सगळ्यांनी डोळे बंद केले होते. पिंटूला डोळे उघडायचेच नव्हते. पण माझ्या सोन्या अशी अज्जूदादाची किंकाळी कानात पडताच पिंटूने आपले कान मोठे करीत दोन्ही डोळे उघडले तर मोठ्या उभाच होता. मात्र सोना कुत्रा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. मोत्यावरच्या बंदुकीचा नेम त्याने मध्येच छेप घेत आपल्यावर झेलला होता. हे मुक्या प्राण्याचे बलिदान पाहून सर्वांनाच घईवरून आले. अज्जूदादा आजोबा आई सर्वांनी ठाहोच फोडला होता. आपण करायला आलो एक आणि घडलं दुसरं या पश्चातापाने गावकरीही मुके होऊन घरी परतले होते. त्या दिवशी पिंटूच्या घरी दुःखाचा डोंगरच कोसळलेला. सोन्याचे शरीर कपड्यात गुंडाळून पिंटूच्या आजोबांनी त्याला विधीपूर्वक दफन केले. मात्र हे सगळे घडल्यावर मोत्याचे तोंड पाहायची कोणाला इच्छाच उरली नव्हती. अज्जूदादांनी आजोबांना मिठी मारत माझा सोन्या म्हणून टाहो फोडताच साखळीला बांधलेल्या मोत्या त्याच्या कुशीत येऊन शिरला होता. आणि खरंच त्या दिवशीपासून मोत्या सोन्यासारखा बनला होता. खरंच त्या दिवशीपासून मोत्या सोन्यासारखा बनला होता. धन्यवाद. बालपणीचे संस्कार खूप महत्वाचे असतात. आपण कसे दिसतो त्यापेक्षा कसे गुणी आहोत हे अधिक सुंदर असते. आणि शिकार करण्यापेक्षा एखाद्याचा जीव वाचवणे शूराचे लक्षण असते. यातून आपण ही कथा बोध घेऊ शकतो.
1: श्रोते हो, आजच्या या संवादातून कथाकथन ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नसून ती मुलांच्या मनाला आकार देणारी, विचारांना चालना देणारी आणि वाचनाची गोडी लावणारी एक सुंदर संस्कार प्रक्रिया आहे हे नव्याने उमगलं. मॅडम, संभाषण कौशल्य, अभिवाचन, कथाकथन आणि वाचन संस्कृती यासाठी आपण करत असलेले हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. मोबाईलच्या युगात पुस्तक, कथा आणि संवाद यांचं महत्त्व मुलांपर्यंत पोहोचवण्याचं आपलं हे कार्य अत्यंत मोलाचं आहे. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने आपले मनापासून आभार आणि आपल्या या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
2: खरं तर

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज AIR या मोबाईल ॲपवर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी. रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर, तसंच न्यूज AIR या मोबाईल ॲपवर.
1: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज AIR या मोबाईल ॲपवर.
2: गद्यलेखनात विस्तार असतो, सरसोटपणा असतो. काव्य मात्र छोटेसे असले तरी आपल्याला जे सांगायचे आहे त्याचा आशय पूर्ण प्रतीत होईल अशा प्रतिमा मांडून ते सांगताना बुद्धीचा कस लागतो आणि त्यात मजाही येते. गद्यलेखनामध्ये माहिती महत्त्वाची.

0: असते, काव्यलेखनात भावना जास्त महत्त्वाची असते.
1: श्रोते हो, रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 साहित्य संवाद डॉक्टर सतीश पवार यांची संजीवनी पालयेकर यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
3: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
2: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 96 07 17 84 83.

श्रोते हो, याबरोबरच बालगीतांचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आता ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

लोकसंगीताचा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात लोकसंगीताचे वेगवेगळे रंग पाहायला मिळतात. कधी आपल्या कोकणातील कोळी गीत समुद्राच्या लाटासारखी डोलताना वाटतात, कधी खानदेशातील अहिराणी गीत मातीचा गंध देतात, तर लावणीचा ठेका संपूर्ण वातावरणात उत्साह भरून जातात. चला तर कार्यक्रमात लोकसंगीताच्या ऐकूयात शकुंतला यांनी गायलेली मधुकर आरकडे यांची एक लावणी, संगीत देवदत्त साबळे यांचं.

ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप.

0: आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: गद्य लेखनात विस्तार असतो, सरसोटपणा असतो. काव्य मात्र छोटेसे असले तरी आपल्याला जे सांगायचे आहे त्याचा आशय पूर्ण प्रतीत होईल अशा प्रतिमा मांडून ते सांगताना बुद्धीचा कस लागतो आणि त्यात मजाही येते. गद्यलेखनामध्ये माहिती महत्वाची असते, काव्यलेखनात भावना जास्त महत्वाची असते.
2: श्रोते हो, रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 साहित्य संवाद डॉक्टर सतीश पवार यांची संजीवनी पालयेकर यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
3: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोक वारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: श्रोते हो, लोकसंगीत हे आपल्या संस्कृतीचे जतन करत असते. आधुनिक युगात वेगवेगळ्या संगीताचा जरी प्रभाव वाढला असला तरी लोकसंगीताची गोडी अजूनही तितकीच कायम आहे. चला तर कार्यक्रमात शाहीर निवृत्ती पवार आणि सहकारी यांच्या स्वरात हरीश रणपिसे यांचं लोकगीत ऐकूयात.

0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा, जिथं सुरांमधून भेटतो देव। भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात प्रल्हाद शिंदे आणि सहकारी यांच्या स्वरात हरेंद्र जाधव यांचं लोकगीत, संगीतकार मधुकर पाठक।

0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज. श्रोत्यांनो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: गद्य लेखनात विस्तार असतो, सरसोटपणा असतो. काव्य मात्र छोटेसे असले तरी आपल्याला जे सांगायचे आहे त्याचा आशय पूर्ण प्रतीत होईल अशा प्रतिमा मांडून ते सांगताना बुद्धीचा कस लागतो आणि त्यात मजाही येते. गद्यलेखनामध्ये माहिती महत्वाची असते, काव्यलेखनात भावना जास्त महत्वाची असते.
2: श्रोते हो, रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 साहित्य संवाद डॉक्टर सतीश पवार यांची संजीवनी पालयेकर यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
3: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार, रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता रमेश नाखवा आणि सहकारी यांच्या स्वरात मधुकर पाठक यांनी संगीत दिलेलं रमेश नाखवा यांचंच लोकगीत ऐकूयात.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा हा लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:25 झाली आहेत. आता ऐकूयात उद्या रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, आमची प्रातःकालीन सभा सुरू होईल 6:05 सुरुवातीला संकेतधून प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित इतर कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकू शकाल. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विविध भारती सेवेचं प्रसारण आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, तर दुपारी ठीक 3 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण ठीक 5 वाजता सुरू होईल. सुरुवातीला प्रारंभिक उद्घोषणा, कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर लगेचच हिंदी चित्रपट संगीत प्रसारित करू. सायंकाळी 5:30 साहित्य संवाद, डॉ सतीश पवार यांची संजीवनी पालयेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकू शकाल. सादर करते डॉ दीपक ठमके. सायंकाळी ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदी बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:05 लोकसंगीत, तर 6:25 सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि उद्याचा सुविचार ऐकू शकाल. सायंकाळी 6:30 भक्तिसंगीत प्रसारित करू. सायंकाळी ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:10 ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती सेवेचं प्रसारणही ऐकू शकाल. श्रोतेहो, ही होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. आता ऐकूयात आजचा सुविचार. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठेतरी ध्येय गाठायचे असते.

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत. आता ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम आणि आजच्या या प्रसारणात मी आपल्यासोबत आहे संजीवनी पालयेकर. श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला पी सावळाराम यांचं भक्तिगीत ऐकूयात. संगीत वसंत प्रभू यांचं आहे, स्वर आहे लता मंगेशकर यांचा. ऐकूयात.

श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला वंदना विटणकर यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं, स्वर होता आशा भोसले आणि सहकारी यांचा.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: वा
3: बसला. अनोळख्या पासून बचाव करा.
4: RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
5: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दी कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
6: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध. नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन.
5: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध. संपर्क 9607174883.
7: श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया संत गोरा कुंभार यांचा अभंग, संगीतकार यशवंत देव, गायक स्वर रामदास कामत यांचा.

0: तालुका कागल जिल्हा कोल्हापूर येथील 60 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या दि कागल एज्युकेशन सोसायटी संचालित वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये डी फार्मसी व बी फार्मसी तसेच
1: वायडी माने इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग मध्ये ANM GNM BSc हे कोर्सेस उपलब्ध नामवंत कंपन्यांशी सामंजस्य करार व नोकरी करिता मार्गदर्शन
0: महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती आणि संस्थेमार्फत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना राहण्याची मोफत सोय उपलब्ध संपर्क 96 07 17 84 83
2: गद्यलेखनात विस्तार असतो सरसोटपणा असतो काव्य मात्र छोटेसे असले तरी आपल्याला जे सांगायचे आहे त्याचा आशय पूर्ण प्रतीत होईल अशा प्रतिमा मांडून ते सांगताना बुद्धीचा कस लागतो आणि त्यात मजाही येते. गद्यलेखनामध्ये माहिती महत्वाची असते, काव्यलेखनात भावना जास्त महत्वाची असते.
3: श्रोते हो, रविवार दिनांक 24 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30 साहित्य संवाद डॉक्टर सतीश पवार यांची संजीवनी पालयेकर यांनी घेतलेली मुलाखत नक्की ऐका. सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
4: मंडळी, आपल्या मातीच्या धुंद स्वरांचा, ताल लयींचा, संस्कृतीचा सुरेल लोकवारसा, लावणीची थिरकती चाल, फुगडीची लय, पोवाड्याचा जोश, गोंधळ गीतांची रंगत संगत, लोककलेच्या या सहज स्वरांचा आनंद घ्या लोकसंगीतातून. प्रत्येक शनिवार रविवार आणि बुधवार सायंकाळी ठीक 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात सुधीर फडके यांनी गायलेली अण्णा जोशी यांची भक्तीरचना, संगीतबद्ध केली आहे निळकंठ अभ्यंकर यांनी.

श्रोते हो भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात किशोरी अमोणकर यांनी गायलेला आणि संगीत दिलेला संत तुकाराम यांचा अभंग.

आपण ऐकत होतात श्यामची आई या चित्रपटातलं पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी यानंतर संध्याकाळी ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातमीपत्र. तत्पूर्वी काही संदेश.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं, अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला, आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.

0: आकाशवाणी मुंबई, अभय धुमाळ प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25 ते 30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
1: जब भी हम सैन्य तयारियों की बात करते हैं तो आमतौर पर बंदूक, टैंक, मिसाइल, फाइटर जेट की चर्चा होती है, लेकिन जिस प्रकार एक योद्धा के लिए उसका अस्त्र महत्वपूर्ण है, उतना ही महत्वपूर्ण उसका गोला बारूद भी होता है. आज जिस प्लांट का यहाँ पर उद्घाटन हो रहा है, यह एडवांस एक्सप्लोसिव आरडीएक्स और आधुनिक प्रोपल्शन टेक्नोलॉजी पर पूरी तरह से आधारित होगा. यह प्लांट निश्चित रूप से हमारे जो सशस्त्र बल हैं उसकी ऑपरेशनल आवश्यकताओं को पूरा करते हुए भारत के रक्षा उद्योग को मजबूत करने की दिशा में भी एक बड़ा कदम है.
0: या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती. आज ती सुमारे 25 ते 30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचं स्वप्न आणि खासगी क्षेत्रांची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जगात शांतता तेच प्रस्थापित करू शकतात ज्यांच्याकडे शक्ती आहे. भारत आपल्या सामरिक शक्तीच्या जोरावर जगात शांतता प्रस्थापित करण्यात भूमिका बजावेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागलं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनाच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले.
2: सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि विभागीय आयुक्तांना सूचना केलेल्या आहेत. त्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना ते डिझेल लागेल ते उपलब्ध करून द्या. पण शेतकऱ्यांच्या नावाखाली जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्याच्यावरही लक्ष ठेवा. कारण काही भागांमध्ये अचानक 20 ते 30% डिझेलची मागणी पेट्रोलची मागणी वाढल्याचं दिसतंय.
0: पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल डिझेल सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाजमाध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. महाराष्ट्र प्रशासनाला खासगी विनाअनुदानित आणि अल्पसंख्याक शाळांमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी तैनात करायला मुंबई उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. जनगणना कायदा आणि नियमानुसार जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांवर कोणतंही बंधन नसल्याचं निरीक्षण न्यायमूर्ती गौतम अंखड आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं नोंदवलं आहे. या कामासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणावर तैनात केल्यानं शैक्षणिक कामकाजात व्यत्यय निर्माण होईल, तसंच विद्यार्थ्यांच्या अखंडित शिक्षण हक्कावर गदा येईल असं न्यायालयानं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे. ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे. शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला. देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील. नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणाऱ्या नवनियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यात मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या एकल महिलांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. ही समिती एकल महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी धोरणात्मक शिफारसी करणार असून अंमलबजावणीतील अडचणी दूर करण्यासाठी उपाययोजना सुचवणार आहे असं बोर्डीकर यांनी सांगितलं. ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवत पलावा सिटी परिसरातून 24 नायजेरियन नागरिकांना अटक केली आहे. यापैकी 2 सराईत गुन्हेगार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थ तस्करीत सामील असलेल्या आणि पोलिसांना चकवा देणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नायजेरियन तस्करांना अटक करण्यात पोलिसांना मोठं यश आलं आहे. अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकांवर कोट्यवधी रुपयांच्या अंमली पदार्थांची तस्करी केल्याचा गंभीर आरोप आहे. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. सांगली जिल्ह्यात तासगाव, कवठे महाकाळ, आटपाडी आणि खानापूर तालुक्यातही आज दुपारी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 43.2° सेल्सिअस नोंदवलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:11 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15
2: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म देव्स पर। माननीय प्रधानमंत्री के प्रसारण के तुरंत बाद मन की बात का प्रादेशिक भाषाओं में

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे. सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
1: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
2: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहावा.
1: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन AIR ॲपवरही.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोत्यो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. मानवी जीवनातल्या दोन प्रमुख घटना म्हणजे जन्म आणि मृत्यू. या दोन्ही घटनांची शासन दरबारी नोंद होणं आज गरजेचंच नव्हे तर कायद्यानं बंधनकारकही आहे. मात्र अशी जन्म आणि मृत्यूची नोंदणी शहरी तसंच ग्रामीण भागात करताना काय नियम आहेत, त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून काय उपक्रम राबवण्यात येत आहेत, जन्मस्थळानुसार जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद नागरिकांनी कुठे करावी, अशा विविध पैलूंवर राज्याच्या राज्यस्तरीय ब्युरो आरोग्यविषयक माहिती आणि जीवनावश्यक आकडेवारी विभागाच्या उपसंचालक डॉ बबिता कमलापूरकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया. डॉक्टर, मानवी जीवनात जन्म आणि मृत्यूची नोंदणी करणं का आवश्यक आहे, याचं महत्व काय सांगाल?
1: खरं म्हणजे जन्म आणि मृत्यू या अतिशय महत्वाच्या घटना आहेत आयुष्यातील, आणि या दोन्ही घटनांची नोंद आपल्याकडे होणे आवश्यक आहे. तर याच्यासाठी जो कायदा आहे तो जवळजवळ 1 एप्रिल 1969 पासून केंद्र शासनाचा कायदा आहे की जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यू या सर्व गोष्टींची नोंदणी, या सर्व महत्वाच्या घटनांची नोंदणी घेणे

0: त्यावरून आपण वेगवेगळ्या महत्वाचे निर्देशांक काढू शकतो की कुठल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यामध्ये कुठे जन्माचा दर जास्त आहे, कुठे मृत्यूचा दर जास्त आहे आणि मृत्यू दर कुठल्या वयोगटात होतो. तसेच मृत्यू जो आहे तर हा मृत्यू कुठल्या कारणाने होतो आणि त्या कारणाच्या नुसार आपण त्या त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वेगवेगळी नियोजन करू शकतो, पॉलिसी करू शकतो. म्हणून जन्म आणि मृत्यूची नोंदणी हे आपलं अस्तित्वच आहे आणि हे अस्तित्व आपलं टिकवण्यासाठी किंवा आपले हे सर्व्हायवल जे आहे ते दाखवण्यासाठी जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंद ही करावी आणि कायद्याने ती बंधनकारक आहे.
1: जन्म मृत्यू नोंदणी 100% व्हावी यासाठी शासन स्तरावर काय उपक्रम किंवा प्रयत्न केले जात आहेत?
0: आपल्याकडे जे आहे जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यासाठी 1 एप्रिल 1969 चा हा जो कायदा आहे तर तो महाराष्ट्रामध्ये 1 एप्रिल 1970 पासून लागू केला आहे आणि हा कायदा भारतभर लागू आहे. या कायद्याच्या अन्वयेच आपली ही जन्म मृत्यूची नोंदणी केली जाते. त्याच प्रकारे भारताप्रमाणेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ती कारवाई करतो. तर सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम द्वारे आपण सध्या ही नोंदणी करतो. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम ही प्रणाली जी आहे किंवा हे नागरी नोंदणी प्रणाली हे एक सॉफ्टवेअर आहे आणि या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण जन्म मृत्यू आणि उपजत मृत्यूची नोंदणी करतो. त्याच्यासाठी आपल्याला हा जो ऍक्ट आहे 1969 चा ऍक्ट तो जो लागू झालेला आहे तो 1 एप्रिल 1970 पासून तर तेव्हापासूनच्या या ऍक्टनुसार नोंदी करतो. हा CRS पोर्टल वापरताना आपण ग्रामीण आणि शहरी भागात हे वेगवेगळे निबंधक नेमलेले आहेत तर हे इव्हेंट जे आहेत तर ते कसे नोंदवायचे याला सुद्धा कायद्याने बंधन आहे की कुठल्या ह्याच्यात नोंदवले पाहिजेत आणि कसे नोंदवले पाहिजे. तर नियम नोंदवताना आपण निबंधकाद्वारे हे नोंदणी करतो आणि याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या घटनेची नोंद ही ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडते म्हणजे ही घटना ज्या कार्यक्षेत्रामध्ये घडले त्या कार्यक्षेत्रातील निबंधकाकडेच ही नोंद होते.
1: जन्म आणि मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 आणि महाराष्ट्र जन्म आणि मृत्यू नोंदणी नियम 2000 याविषयी काय सांगतो याच्याविषयी आमच्या श्रोत्यांना माहिती द्याल.
0: सुरुवातीला जो आहे तो 1 एप्रिल 1969 ला हा कायदा जो आहे भारतभर लागू आहे. त्याच्यामधील कलम जो 1 आहे त्या कलम 1 नुसार जन्म मृत्यू नोंदणीचा अधिनियम 1969 भारतभर लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये आपण 1 एप्रिल 1970 पासून लागू केलेला आहे. तर मॉडेल रूल्स जे आहेत 1999 हे जे केंद्र शासनाने तयार केले होते आणि या मॉडेल रूल प्रमाणे नंतर आपण आपल्या राज्याचे मॉडेल रूल्स म्हणजे नियम 2000 केलेले आहेत. तर याच्यामध्ये ज्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीनुसार आपण या जन्म मृत्यूच्या नोंदी करतो. त्याच्यानंतर याच्या सुधारणा केलेल्या आहे अमेंडमेंट 2023 मध्ये आणि त्यानंतर आपले महाराष्ट्राचे सुद्धा नियम त्या ठिकाणी तयार होतील. म्हणजे मॉडेल रूल्स 2023 नुसार आपले मग महाराष्ट्राचे नियम सुद्धा होतील त्याच्यामध्ये. आता नियम 2000 जे म्हणजे आपण जे बनवलेले आहेत की नियम 2000 राज्याचे नियम बनवलेले आहेत त्यामध्ये केंद्र शासनाने म्हणजे रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांच्या धर्तीवर त्यांनी जेव्हा जसे सुधारणा केलेले आहेत रूल्स बनवलेले आहेत त्या प्रकारे आपण त्या रूल्स मध्ये बदल केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्वाचं की तारीख आणि वेळ हा आपण नोंदणी करताना त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर नोंदणीमध्ये आपण आस्थापना पण ठरवलेली आहे, हायरार्की ठरवलेली आहे की राज्यस्तरावर जे आहेत ते कोण असणार आहे, नंतर कार्यक्षेत्रामध्ये ग्रामीण भागामध्ये निबंधक कुठे असतील, जिल्हा निबंधक काय करतील, ही सगळी आपली महाराष्ट्राची आस्थापना आहे. तर या नियमानुसार आपण जेव्हा नोंदणी करतो तर विहित कालावधी विहित व्यक्ती या ज्या ठरवलेल्या आहेत तर यानुसार आपण नोंदणी केली जाते. तर याच्यामध्ये आस्थापनेमध्ये जे हायरार्की आहे तर याच्यात थोडक्यात सांगायचं म्हणजे या ऍक्ट मध्ये 32 कलम दिलेले आहेत. आता हे जे 32 कलम आहेत तर या 32 कलमामध्ये जे कलम 30 आहे त्या अधिकाराचा जर वापर करून राज्य शासनामध्ये राज्यस्तरावर आपण नियम बनवतो आणि हे नियम जे आहेत त्या नियमानुसार आपली अंमलबजावणी ही केली जाते. आता या कारण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलम्स आहेत. तर 1 आहे 7-2 म्हणजे निबंधक आहेत तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये घडणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यू घटनांची नोंद म्हणजे व्यवस्थित माहिती करून घेऊन आणि खात्री करून फी किंवा मोबदला काहीही न घेता ती नोंदणी करण्याची कार्यवाही करतील. पण ही फी जी आहे तर ते विहित कालावधीमध्ये जर नोंद केली तर त्याला फीस लागणार नाही. आता हा वैध कालावधी कुठला आहे तर हे जन्म मृत्यू आणि उपजस मृत्यू यांची जेव्हा ही घटना जिथेही घडतील त्याच्यानंतर 21 दिवसाच्या आत संबंधित जबाबदार व्यक्तींनी ही माहिती जी आहे ती या ठिकाणी निबंधकाला द्यायची आहे. त्यांच्या निबंधकाला 21 दिवसाच्या आत जेव्हा ही माहिती निबंधकाकडे जाईल तेव्हा निबंधकांनी ती माहिती 7 दिवसाच्या आत प्रमाणपत्र तयार करून त्यांना द्यायची आहे. तर आता ही जी माहिती दिल्यानंतर 7 दिवसात जेव्हा रजिस्ट्रार म्हणजे निबंधक हे जन्म प्रमाणपत्र मृत्यू प्रमाणपत्र तयार करतील तर ते त्यांना देणे सुद्धा बंधनकारक आहे.
1: वेगवेगळ्या परिस्थितीत आणि वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे घर, चालतं वाहन, रुग्णालय, धर्मशाळा, सार्वजनिक ठिकाण, शेतमळा किंवा तुरुंग अशा ठिकाणी जन्म किंवा मृत्यूची घटना झाली तर त्याची नोंदणी करण्याची जबाबदारी कोणाची आहे हो?
0: आता हे जे कलम कायदा आहे जन्म मृत्यूचा जो कायदा आहे त्याच्यामध्ये कलम 8 आणि 9 हे दिलेले आहे. तर या कलम 8-9 मध्ये प्रत्येक घटना कुठे घडलेली आहे त्यासाठी नोंदणीसाठी जबाबदार व्यक्तींना नेमलेलं आहे म्हणजे व्यक्तींना जबाबदारी दिलेली आहे. जसं आहे 8 क ख ग घ अशा प्रकारे ते कलम आहेत. तर घरी जर जन्म झालेला असेल त्या घरातले कुटुंब प्रमुख किंवा त्या घरातले जे कोणी नातेवाईक असतील नेक्स्ट कुटुंब प्रमुख तर त्यांनी ती नोंदणी करायची आहे. तर ही नोंदणी कुठे करायची तर त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जे कोणी निबंधक असतील जन्म मृत्यूचे तर त्या निबंधकाकडे जायचं आहे आणि तिथे इन्फॉर्मंट हा फॉर्म भरून ती नोंदणी 21 दिवसाच्या आत करायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रुग्णालयात आणि प्रसूतीगृह या ठिकाणी जर जन्म झाला तर त्या ठिकाणी संस्था प्रमुख यांनी ती माहिती द्यायची आहे. तर खासगी वैद्यकीय व्यावसायिक जे आहे किंवा खासगी दवाखाने जे आहेत तिथे जर समजा जन्म आणि मृत्यू घडले तर ती मृत्यूची घटना आणि जन्माच्या घटनेची माहिती विहित कालावधीमध्ये त्या निबंधकांना त्या कार्यक्षेत्रातील निबंधकांना द्यायची आहे. परंतु आता जून पासून आपण राज्यामध्ये की जेव्हा जन्म आणि मृत्यूची घटना शासकीय रुग्णालयात होते त्यावेळेस आपण शासकीय आरोग्य संस्थेत सर्व जन्म आणि मृत्यूच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत तर त्यावेळेस जन्माच्या वेळेस आपण घरी जाताना मातेला जन्माचं प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे त्यांनी डिस्चार्ज कार्ड सोबतच मातेने घरी जाताना त्यांना जन्म प्रमाणपत्र मिळणार आहे आणि डेथ सर्टिफिकेट जे आहे तर मृत्यू झाल्यानंतर त्यांना त्वरित विदिन 7 डेज त्यांना मिळेल. सार्वजनिक ठिकाणी या घटना घडलेल्या असतात तर त्या सार्वजनिक ठिकाणी जर ही घटना घडलेली असेल तर पोलीस अधिकारी किंवा पोलीस विभाग जे आहेत तर त्यांनी ती माहिती निबंधकांना द्यायची आहे.
1: ग्रामीण भागात किंवा शहरी भागात जन्म आणि मृत्यूची नोंद कशी केली जाते त्या प्रक्रियेविषयी सविस्तर सांगा ना.
0: महाराष्ट्रामध्ये जे आहे तर नोंदणी करताना ग्रामीण आणि शहरी भागांना आपण वेगळे केलेलं आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की राज्याचे जे प्रमुख आहेत ते मुख्य निबंधक आहेत. त्याच्यानंतर राज्याला उपमुख्य निबंधक नेमलेले आहेत. नंतर आपण जे आहे तर प्रत्येक जिल्ह्याला एक जिल्हा निबंधक नेमलेले आहेत. तर ते जिल्हा आरोग्य अधिकारी प्रत्येक जिल्ह्याचे जे जिल्हा आरोग्य अधिकारी ते जिल्हा निबंधक म्हणून आपल्याला कलमानुसार आपण नेमलेले आहेत. त्याच्यामध्ये कलम 6 नुसार त्यांची नेमणूक केलेली आहे. जिल्ह्याच्या नंतर अपर जिल्हा निबंधक म्हणून आपण डेप्युटी सीईओ ग्रामपंचायत आणि विशेष म्हणजे आपले सगळे जे गटविकास अधिकारी आहेत राज्यातले त्यांना अपर जिल्हा निबंधक म्हणून कलम 7 नुसार नेमणूक केलेली आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये सर्व ग्रामपंचायत अधिकारी जे आहेत तर ते ग्रामीण भागातील झालेल्या घटनांची नोंद करतील जन्म आणि मृत्यूच्या. नंतर आहे शासकीय आरोग्य संस्था. तर शासकीय आरोग्य संस्थामध्ये जेवढे काही जन्म होतील तर त्या जन्माची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी जर त्यांच्यामध्ये ज्या जन्म आणि मृत्यूच्या घटना घडल्या तर ते करतील आणि ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय या इतर ज्या शासकीय आरोग्य संस्था आहेत तर या शासकीय आरोग्य संस्थाचे जे सगळे इन्चार्ज आहेत तर ते इन्चार्ज त्यांच्याकडे झालेल्या जन्माच्या आणि मृत्यूची घटनेची नोंद त्यांच्याकडेच घेऊ शकतील.
1: जन्म मृत्यू नोंदणी करताना दिरंगाई केली किंवा चुकीची माहिती दिली तर त्यासाठी दंड किंवा शिक्षेची तरतूद आहे का?
0: आता हे जन्म आणि मृत्यूसाठी विहित नमुने दिलेले आहेत तर या विहित नमुन्यामध्ये आपल्याला ती माहिती द्यायची आहे. तर हे जन्माची जी घटना आहे ती नोंदवण्यासाठी आपल्याला नमुना क्रमांक 1 आहे. या नमुना क्रमांक 1 मध्ये 2 बाबी आहेत. एक कायदेशीर बाब आहे आणि दुसरा सांख्यिकी भाग आहे. कायदेशीर बाबीमध्ये ज्या काही माहिती आहे की त्या बाळाचं नाव आहे, त्याच्या जन्माचं ठिकाण आहे, दिनांक आहे, वेळ आहे, तर या सर्व गोष्टी या व्यवस्थित लिहून देणे, आईचं नाव, वडिलांचं नाव हे सगळं अचूक लिहून देणं याची जबाबदारी इन्फॉर्मंट म्हणजे आता जे सांगितलं की कलम 8 मधील ज्या काही जबाबदार व्यक्ती आहेत त्या जबाबदार व्यक्ती

0: व्यवस्थित त्या कायदेशीर भागामध्ये नोंदणी देणं आवश्यक आहे. तर नमुना क्रमांक 1 मध्ये जन्माची आणि नमुना क्रमांक 2 असतो त्याच्यामध्ये मृत्यूची माहिती द्यायची, आणि नमुना क्रमांक 3 मध्ये उपजत मृत्यूची. की या ज्या इन्फॉर्मंटनी ज्या माहिती देणाऱ्यांनी जबाबदार व्यक्तीने दिलेली माहिती ती दिल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी खाली सही करायची आहे. आता कोणाला सही येत नसेल तर अंगठा सुद्धा करता येतो. तर ही माहिती घेतल्यानंतर खाली निबंधकाने पुन्हा बाबी तपासून त्या ठिकाणी त्या फॉर्मवर सही करायची आहे. तर या माहिती चुकीची जर माहिती दिली असेल तर कलम 23 अंतर्गत आपण त्या व्यक्तींना दंड करू शकतो. तसंच निबंधक जे आहेत त्यांनी तुम्हाला 7 दिवसात माहिती देण्यास टाळाटाळ केली, दिली नाही माहिती, तर त्यांना सुद्धा आपल्याला दंड करता येतो.
1: जन्म किंवा मृत्यू झाला आणि त्यानंतर काही काळाने उशिराने नोंदणी केली तर ते चालतं का? त्याच्यासाठी काही विलंब शुल्क किंवा इतर काही प्रक्रिया आहे का याच्याबद्दल आमच्या श्रोत्यांना सांगा ना.
0: आता आपण सांगितलं की 21 दिवसामध्ये आपल्याला निबंधकांना माहिती द्यायची आहे, पण त्याच्यापेक्षा जर जास्त उशीर झाला, समजा 21 दिवस ते 30 दिवस मध्ये जर नोंदणी केलेली असेल तर निबंधकांनाच अधिकार आहेत ते नोंदवायचे, पण त्याला फीस घेतलेली असेल. तर सध्या विलंब फीस ही 2 रुपये आहे, तर ही विलंब फीस घेतल्यानंतर निबंधक ती नोंदणी करू शकतात. आता 30 दिवस ते 1 वर्षापर्यंत जर ती घटनेची नोंदणी होत असेल तर जिल्हा निबंधक म्हणजे जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या परवानगी नंतर, त्यांच्या परवानगीचे आदेश आल्यानंतर, आणि विलंब शुल्क म्हणजे 5 रुपये आहे, तर ते 5 रुपये भरल्यानंतर आणि स्वयंघोषणा पत्र दिल्यावर ती नोंद आपल्याला निबंधकांना करता येते. 1 वर्षाच्या वरची जी नोंद आहे, ज्या कार्यक्षेत्रामध्ये जन्म आणि मृत्यूची घटना घडलेली आहे त्या कार्यक्षेत्रातील जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतील, तहसीलदार असतील किंवा SDM असतील किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सर असतील, तर त्यांच्या माध्यमातून आपल्याला ती घेता येते. बिलो दॅट जे आहे, तर हे कलम 13(3) जे आहे, तर हे खूप महत्वाचं आहे. त्यांच्या आदेशानंतर आणि विलंब शुल्क 10 रुपये भरल्यानंतर आपल्याला ती माहिती देता येईल.
1: श्रोते हो, क्षेत्र ग्रामीण असो वा शहरी, प्रत्येक नागरिक आणि समाजातल्या प्रत्येक घटकानं आपल्या कुटुंबातल्या जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आग्रह ठेवायला हवा. ज्यासाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया जाणून घेणं प्रत्येक नागरिकासाठी गरजेचं आहे. चला तर मग शासनाच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी प्रक्रियेत सहभागी होऊया. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. त्यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे, आणि निवेदन गौरी देशमुख.

आपण ऐकत होतात कार्यक्रम वृत्तविशेष. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करत आहो कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

राम राम मंडळी. मंडळी, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 2 ज्येष्ठ, शके 1948, इसवी सन 23 मे 2026. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत, यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणीतील मनुष्यबळाची बचत, याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची मुलाखत. तत्पूर्वी आमच्या ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यातल्या शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रमात आपण ऐकणार

0: आहोत. यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणीतील मनुष्यबळाची बचत याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो. शेतकरी बंधू भगिनींनो, यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणीतील मनुष्यबळाची बचत हा आजचा आपला विषय आहे. सध्या आपण असं बघत असतो की कुठलंही शेतीचं काम करण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज तर असते, परंतु तेवढं मनुष्यबळ आपल्याला मिळतंच असं नाही, कारण त्याची कमतरता आपल्याला दिवसेंदिवस जास्त जाणवतीये. मग या मनुष्यबळाच्या ऐवजी आपण कुठले पर्याय शोधू शकतो, किंवा आणखीन चांगल्या प्रकारे आपण कसं आधुनिक पद्धतीने या शेतीमध्ये काही भात कापणी असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टी असतील, कसं आपण ते करू शकतो? वेळेची बचत, पैशांची बचत, या सगळ्याच गोष्टी यामध्ये महत्त्वपूर्ण ठरत असतात. तर याच अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत, आणि ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे कृषी विज्ञान केंद्र किल्ला रोहा, जिल्हा रायगड येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉक्टर मनोज तलाठी सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, आता आपण बोलणार आहोत ते जेव्हा आता भात कापणी सुरू होईल किंवा काही ठिकाणी झाली सुद्धा असेल, तर मग भात परिपक्वतेची जी लक्षणं आहेत, तर तुम्ही याबद्दल काय सांगाल सुरुवातीला?
2: अतिशय चांगला प्रश्न आहे मॅडम. कारण तसं म्हटलं तर भात हे कोकणातील आपल्या आणि विदर्भातील एक मुख्य पीक आहे, आणि आपण जसं प्रास्ताविकामध्ये म्हटलं त्याप्रमाणे मनुष्यबळ, मजुरांची टंचाई आणि वेळेचा अभाव. आज आपण बघतोय की पाऊसमान किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, वातावरण बदलत चाललेलं आहे, तर अशा ज्यात लोकांचं भात पीक तयार झालंय, आणि त्या तयार झालेलं भात पीक वेळेवरती काढणं हे तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे आज आपण यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणी आणि त्याच्यात होणारी मनुष्यबळाची बचत याविषयी मार्गदर्शन घेतोय. तर आता आपण जसं म्हटलं त्याप्रमाणे परिपक्वता हा अतिशय महत्वाचा विषय आहे, कारण कोणत्याही पिकाचं परिपक्वता ही त्या पिकाच्या उत्पन्नाशी संबंधित असते. आता भाताचा जर आपण विषय घेतला, भाताची पानं पिवळी पडतात, संपूर्ण पीक पिवळं पडतं, आणि साधारणतः 50% पीक फुलवल्यावर आल्यानंतर साधारणतः 30 ते 35 दिवसांमध्ये ते पीक कापणीच तयार होतं.
1: अच्छा.
2: आता कापणी झाले की नाही हे लक्षात कसं येतं की लोंबीमध्ये तो दाणा असतो, त्याचा रंग हिरवा असल्यानंतर त्याच्यामध्ये 4 ते 9% पाणी दाणा नाही, याचा आपण काळजी घेतली पाहिजे. कारण काही वेळा कसं असतं, जर आपण ओला दाणा काढला तर कालांतराने ते बियाणं म्हणून आपल्याला वापरता येत नाही. भाताची पानं पिवळी पडतात, आणि ज्यावेळी वारा सुटतो त्यावेळेला वेगळा असा टिपिकल आवाज त्या ठिकाणी येतो.
1: अच्छा.
2: ते दाणे एकमेकावर वापरल्यामुळे तो आवाज येतो, ह्याच्यावर समजायचं की भात परिपक्व झालेलं आहे, तयार झालेलं आहे. ते झाल्यानंतर वेळीच ते भात कापणी करणं अतिशय महत्वाचं आहे. यावेळी जर दाण्यातलं आपण ओलाव्याचं प्रमाण बघितलं तर साधारणतः ते 20% पेक्षा जास्त असताना याची काळजी घ्यायला पाहिजे.
1: बरोबर.
2: आणि कापणी केल्यानंतर तत्काळ मळणी न करता साधारणतः 2 ते 3 दिवस आपण उन्हामध्ये चांगलं वाळवलं पाहिजे, आणि वाळवल्यानंतर त्यातील जे ओलाव्याचं प्रमाण आहे ते कमी केलं पाहिजे. साधारणतः 12 ते 13% आल्यानंतरच त्याची आपण पुढची प्रक्रिया करायला सुरुवात केली पाहिजे.
1: म्हणजे हे या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांनी बघणं अतिशय गरजेचं आहे,
2: कारण त्याच्यावरती पिकाचं उत्पन्न अवलंबून.
1: सर, आता शेतकरी पारंपरिक पद्धतीनं कापणी करतात, म्हणजे त्यासाठी साधारणतः मजूर किंवा खर्च जो असतो तर तो किती येतो साधारण, आणि याच्यामध्ये मग काही समस्या आहेत का?
2: नक्कीच, अतिशय सुंदर प्रश्न आहे. कारण आपण जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये बहुतांश भागामध्ये जर बघितलं आपण तर कापणीसाठी महिला वर्ग जास्त असतो, आणि मग कसं होतं, महिला वर्गामार्फत ती कापणी पारंपरिक वेळाने केली जाते. तर ह्याच्यात जर आपण बघितलं तर त्या महिला वाकून काम करत असतात, त्यामुळे त्यांचे होणारे कष्ट, त्यांचा होणारे श्रम हे तितकंच महत्वाचं आहे. आणि जर बघितलं आपण तर कापणीसाठी साधारणतः 1 ते 8 ते 10 मजूर लागतात पारंपरिक पद्धतीने कापायला गेल्यानंतर, आणि साधारणतः त्यासाठी 2 ते 2.5 हजार रुपये खर्च एवढा येऊ शकतो. शिवाय भादे बांधणे, त्याच्यानंतर त्याची वाहतूक असेल, तर ह्यासाठी सुद्धा साधारणतः 1 ते 1.5 हजार रुपये खर्च येतो. म्हणजे जर आपण एकूण बघितलं तर साधारणतः 4.5 ते 5 हजार रुपये 1 हा खर्च भात कापून ते आपल्या ह्याच्या आणण्यापर्यंत होऊ शकतो. ह्याचं गांभीर्याने कुठेतरी शेतकरी बंधूंनी विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. शिवाय आज जर बघितलं आपण तर पारंपरिक पद्धतीमध्ये जे म्हणतो आपण की मनुष्यबळाची बचत व्हायला पाहिजे किंवा मनुष्यबळ मिळत नाही, तर त्याचा असं कुठेतरी गांभीर्याने आपण विचार करणं अतिशय महत्वाचं आहे. तर ह्यासाठीच कमी मजूर ज्या ठिकाणी असतील किंवा ज्या ठिकाणी मजुरी परवडत नाही किंवा काही वेळा हवामानात बदल होतात, उभं पीक पडू नये, यासाठी तत्काळ आपण जर यांत्रिकरणाच्या द्वारे कापणी केली तर ह्याच्यावरती आपण चांगल्या पद्धतीने मात करू शकतो.
1: नक्कीच नक्कीच. सर, आता हे तुम्ही म्हणालात की पारंपरिक पद्धत वापरतात शेतकरी, पण मग ह्याला पर्याय म्हणजे यांत्रिकीकरण आहे हे नक्कीच, मग या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
2: आता ह्याला पर्याय म्हणजे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने यांत्रिकरणाद्वारे जर आपण बघितलं तर शेतकरी पारंपरिक वेळाचा वापर करतात. त्याला पर्याय म्हणून आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला वैभव वेळा आहे, जो हलका आहे, जो लाईट वेट आहे. आणि तसं म्हटलं तर हा पारंपरिक वेळापेक्षा वेगळा टिपिकल आहे, कारण ह्याला दाते आहेत. दाते असल्यामुळे आणि दुसरं कसं आहे, वेगळ्या प्रकारचा अँगल दिल्यामुळे शेतकरी किंवा शेतकरी महिला असेल तिची कुठल्याही प्रकारची मूठ ही जमिनीला टेकत नाही. आणि दुसरं कसं होतं की जेव्हा पारंपरिक पद्धतीने शेतकरी भात कापतात तेव्हा भाताची साधारणतः 4 ते 5 सेंटीमीटर खोडं ही शेतामध्ये जातात. आणि भात म्हटलं की भाताला मुख्य जो कीडक असते किंवा जो रोग असतो तो असतो तो खोडकिडा. आणि जेव्हा भाताची खोडं ही राहतात 4 ते 5 सेंटीमीटर तेव्हा त्याच्यामध्ये खोडकिड्याच्या वेगळ्या अवस्था लपलेल्या असतात, ज्या पुढच्या पिकाला किंवा पुढच्या वर्षी त्रास देऊ शकतात. तर ह्याच्यावर मात करण्यासाठी सुद्धा डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला जो वैभव वेळा आपण वापरला तर जमिनीलगत भात कापणी करता येते. दुसरं म्हणजे पारंपरिक वेळाने भात कापणी केली तर त्याला कलंतराने पाजवावा लागतो, कारण त्याची धार कमी होत जाते. पण जेव्हा तुम्ही वैभव वेळा वापरता तेव्हा वैभव वेळामुळे जेवढं तुम्ही कापत जाल तेवढी त्याची धार वाढत जाते, त्यामुळे दहा काढण्यासाठी लागणारा खर्चही कमी होतो. आणि महत्वाचं म्हणजे लाईट वेट असल्यामुळे महिलांना श्रम जास्त लागत नाही आणि सहजपणे ते भात कापलं जातं,
1: कमी वेळामध्ये
2: जास्त कापलं जातं. आता हा एक प्रकार झाला. दुसरं म्हणजे यांत्रिकरणाच्या माध्यमातून आपण बघायला गेलो तर भात कापणी यंत्र डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने याची सुद्धा शिफारस केलेली आहे. रिपर ज्याला म्हणतो आपण, भात कापणी यंत्राचा जर आपण वापर केला तर साधारणतः 1 एकर क्षेत्राची भात कापणी करायला साधारणतः आपल्याला 1 ते 1.5 तास भरपूर होतो. ते जर पारंपरिक पद्धतीने आपण बघायला गेलं तर साधारणतः 1 दिवस कमी पडेल आणि मजुरी तेवढी लागते. त्यामुळे यांत्रिकरणाची भात कापणी अतिशय महत्वाची आहे, त्याच्यावरती येणारा खर्चही अतिशय कमी आहे. दुसरं, कापणी सरळ आणि एका दिशेत होते. शिवाय यांत्रिकरणाचा वापर केल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नासाडी होत नाही, हा महत्वाचा विषय. आणि यंत्राला साधारणतः लागणारं जे इंधन आहे ते साधारणतः 1.5 ते 2 लिटर लागतं. म्हणजे पारंपरिक पद्धतीने बघितलं तर त्या मनाने हा खर्च तसा काहीच नाही. मी आज आपण बघितलं डिझेल साधारणतः 1 समजा 90-95 रुपये लिटर असेल तर 1 ते 1.5 लिटर म्हणजे साधारणतः 150 ते 200 रुपये खर्च येतोय. आणि त्यालासाठी लागणारा जो मजूर आहे तो स्किल वर्क असल्यामुळे त्याला जर आपण मजुरी पारंपरिक ह्याच्यामध्ये समजा 300-350 असेल, आपण याला 500 रुपये मजुरी दिली तर साधारणतः 2 मजुरांमध्ये काम होत आहे. म्हणजे पारंपरिक पद्धतीने मगाशी आपण म्हटलं त्याप्रमाणे साधारणतः 2500 ते 4000 रुपये खर्च येतो, तर त्याच्या 50% खर्च हा ह्यामध्ये येतो. म्हणजे याचे त्याचे फायदे याप्रमाणे आहेत.
1: परत
2: कुशल कामगार मिळतात
1: त्याच्यामुळे ते पण एक.
2: आणि महत्वाचं म्हणजे आज आपले माननीय पंतप्रधान साहेबांनी सांगितले की स्वयंरोजगार निर्माण करा किंवा एंटरप्रेन्युअर डेव्हलप करा. गावातील तरुणांनी पुढे येऊन अशा प्रकारे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, यांच्या माध्यमातून त्यांनी प्रशिक्षण घेतलं तर अशा प्रकारे एक व्यवसाय ते करू शकतात.
1: अगदी खरंय
2: की गावामध्ये त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने ते यंत्राच्या सहाय्याने भात कापणी करू शकतात. म्हणजे अशा वेळेवरती कापणी होऊ शकते, मजुराची कमतरता त्याच्यावरती मात मिळू शकते आणि गावातील मजूर त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने मात करून गावातच रोजगार निर्माण होऊ शकेल.
1: अगदी खरंय सर. आता तुम्ही ही भात कापणी यंत्राची माहिती दिली, परंतु ह्याची नेमकी गरज काय आहे? म्हणजे
2: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. आता आपण म्हटलं त्याप्रमाणे पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण कापणी करायला जातो तेव्हा आपल्याला जी महत्वाची समस्या भेटते ती मजूर. आणि मग कसं होतं, शेतकऱ्याचं भात तयार झालंय आणि वेळेवरती आपल्याला मजूर मिळत नाहीत आणि पावसाचा किंवा निसर्गाचा लहरी पडा सध्या आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघतो, कुठेतरी पाऊस पडतो आणि मग कसं होतं, शेतकऱ्याचं तयार झालेला भात पाऊस पडला की ते लोळतंय. कारण शेतकरी पारंपरिक पद्धतीने कापायला गेला तर साधारणतः 1 ते 9 तास लागत आहेत आणि त्याप्रमाणे माणसंही लागत आहेत. त्याच्यापेक्षा जर आपण यांत्रिकरणाचा वापर केला तर मजुराची बचत होते, दुसरं वेळेची बचत होते, तिसरा महत्वाचा फायदा म्हणजे एका रेषेत ती कापणी केली जाते, एका साईडला पडल्यामुळे त्याचे भाते बांधणे सुद्धा सोपं जातं.
1: बरोबर,
2: हे त्याचे फायदे आहेत.
1: फायदे. अच्छा, आणि साधारण या यंत्राची किंमत सर किती आहे?
2: आता यंत्र कसं आहे, ह्या वेगळ्या प्रकारची यंत्र आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघायला गेलं तर मिनी भात हार्वेस्टर ज्याला आपण रिपर म्हणतो त्याची साधारणतः 85,000 ते 1,5,000 पर्यंत किंमत आहे. तसं वेगळ्या कंपनींनी त्यांचे काही या ठिकाणी प्रोडक्ट काढलेले आहेत. त्याच्यामध्ये कर्तार म्हणून एक आहे, त्यांचा 74 HP पंप हे आहे म्हणजे कापणी यंत्र आहे, त्याची साधारणतः 18.70 ते 23.60 लाख एवढी किंमत आहे. त्याच्यानंतर कुबोटा म्हणून एक आहे, त्यांचं स्वतःचं मशीन आहे, त्याची किंमत साधारणतः 28.85 लाख एवढी आहे. त्याच्यानंतर दशमेश म्हणून एक आहे, त्यांचं 76 HP मशीन आहे, त्याची साधारणतः 23.5 लाख रुपये किंमत आहे. म्हणजे वेगवेगळ्या कंपनीनी वेगवेगळ्या प्रकारची यंत्र काढलेली आहे.
1: बरोबर. पण सर मग आता समजा हे त्या शेतकऱ्याला घ्यायला नाही जमलं तर ते समूहाने असं घेऊ शकतात?
2: नक्की नक्कीच, कारण शासनाच्या ह्या पुढे या योजना असणार त्या गटशेतीसाठीच आहेत. किंवा मी तर ह्या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आम्ही कृषी विज्ञान केंद्रामार्फत नाबार्ड अंतर्गत महसूल गावामध्ये आम्ही मंडळ स्थापन केलेली आहेत आणि त्या शेतकरी मंडळाने अशी काही उपकरणं स्वतः खरेदी केलेली आहेत आणि स्वतःची

0: सप्लिमेंट बँक त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे,
1: बरं
0: की जेणेकरून त्यांची तर कापणी ते करतातच, शिवाय
1: हो
0: गावातील इतर लोकांची सुद्धा
1: हां
0: कापणी करून त्यांना 2 पैसे त्या माध्यमातून मिळू शकतात.
1: बरोबर
0: पण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे याची गरज काय आहे,
1: हां
0: तर गरज म्हणजे कसं आहे, मजुराची कमतरता.
1: हो
0: आज आपण बघतो की ग्रामीण भागामध्ये मजूर मिळत नाहीत आणि मजुरीचे दरही वाढलेले आहेत.
1: हो
0: आज साधारणतः 350-400 रुपये मजुरी झालेली आहे.
1: बरोबर
0: यंत्रामुळे काय होतं, मजुरीवरती अवलंबून राहण्याची गरज लागत नाही. यंत्र वापरण्यासाठी 1 ते 2 स्किल वर्कर असले तरी काम आपलं होतं, त्यामुळे मजुराची कमतरता हा महत्वाचा मुद्दा आहे. दुसरा, कापणीसाठी लागणारा वेग आणि वेळ हा तितकाच महत्वाचा आहे. जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने कापणी करतो तेव्हा त्यासाठी साधारणतः एका एकाला आपल्याला 8 ते 9 तास लागतात, पण जेव्हा आपण यंत्राच्या सहाय्याने कापणी करतो तेव्हा 1 ते 1.5 तासामध्ये आपली कापणी
1: पूर्ण
0: सहज होऊ शकते, त्यामुळे वेळेची बचत या ठिकाणी होऊ शकते. तिसरं महत्वाचं म्हणजे कमी उत्पादन खर्च. कारण कसं होतं, मजुरी वाढलेली आहे. आताच मी म्हटलं त्याप्रमाणे 8 ते 9 जणांची मजुरी आपण विचार केला तर साधारणतः त्या ठिकाणी 4-4.5 हजार रुपये खर्च येतोय. ते जर आपण 1 किंवा 2 लेबर 500 रुपये दिले आणि थोडं डिझेल पकडलं तर त्याच्या 50% म्हणजे 2-2.5 हजारांमध्ये आपली कापणी सहजरित्या होऊ शकते. चौथं महत्वाचं म्हणजे पावसापासून संरक्षण. आज आपण बघतो की भात पीक तयार झाले आणि पाऊस येतोय, माणसं मिळत नाही, तसं आलेलं पीक जातंय, तर त्याच्यापासून संरक्षण करण्यासाठी यंत्राच्या सहाय्याने जलद कापणी करू शकतो आपण आणि पटकन ते आणून आपण सावलीमध्ये ठेवलं किंवा शेडमध्ये ठेवलं की त्या पिकाचं आपण चांगल्या पद्धतीने संगोपन करू शकतोय. पाचवं महत्वाचं म्हणजे कमी नुकसान. जेव्हा आपण मशीनच्या सहाय्याने कापणी करतो तेव्हा नुकसान हे अतिशय कमी होतं, कारण एका रेषेमध्ये कापणी केली जाते, शिवाय त्याची गुणवत्ता टिकून राहते आणि ते गोळा करणंही अतिशय सोपं जातं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कमी इंधनाचा वापर. हे यंत्र साधारणतः प्रति एकर 1.5 ते 2 लिटर एवढ्या इंधनावरती चालतंय, त्यामुळे ते किफायतशीर आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर यांत्रिकरण
1: पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा ते
0: संरक्षित
1: आहे.
0: आणि माननीय पंतप्रधान साहेबांनी आता जे अपील केलंय की कमी इंधन वापरा किंवा काही गोष्टीवरती तुम्ही हे
1: निर्बंध
0: केले, त्यामुळे त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जर अशा प्रकारे यंत्राचा वापर केला तर थोडक्यात सांगायचं तर वेळेची बचत, मजुरीवरचा खर्च, पिकाची होणारी नासाडी,
1: श्रमाची बचत,
0: आधुनिक शेतीची गरज आहे.
1: अगदी,
0: त्यामुळे ह्या यांत्रिकरणाकडे शेतकऱ्यांनी बघणं अतिशय महत्वाचं आहे.
1: नक्की सर, आता म्हणजे एक गरज काय आपण ह्याच्याविषयी बोललो, पण या यंत्राची काही वैशिष्ट्य सुद्धा असतील नाही का?
0: नक्की नक्की. याची वैशिष्ट्य म्हणजे कापणी, मळणी आणि साफसफाई एकाच वेळी केलं जातं. थोडक्यात सांगायचं तर मिनी कंबाईन हार्वेस्टर आपण मगाशी बघितलं, साधारणतः त्याची किंमत 85,000 ते साधारणतः 1.5 लाख रुपये. लहान आणि मध्यम शेतीसाठी अतिशय योग्य मशीन आहे.
1: बरं,
0: या मशीनच्या सहाय्याने आपली कापणी, मळणी आणि धान्याची स्वच्छता एकाच वेळी केली जाते. त्याच्यानंतर पॉवर रिपर जे म्हणतो आपण ते सुद्धा कमी खर्चाचं मशीन आहे.
1: बरं,
0: तिसरं आपण जे म्हणतो की कंबाईन हार्वेस्टर, ज्याच्या माध्यमातून आपण कापणी, मळणी, झोडणी आणि इव्हन पिशव्या भरणं ही सगळी कामं ॲट अ टाइम आपण करू शकतो. अशा वेगळ्या प्रकारची त्याची वैशिष्ट्य आहेत आणि वेगळ्या कंपन्यांनी त्याची स्वतःची अशी काही वेगळी यंत्र तयार केलेली आहेत. तर शेतकऱ्यांनी जवळपास कृषी संगोपन केंद्र असेल किंवा जवळपास कुठे एखादं कृषी विभाग असेल त्यांच्या संपर्कात राहून तुम्ही याची जर माहिती घेतलीत आणि या यंत्राची जर आपण गटाच्या माध्यमातून खरेदी केली तर नक्कीच
1: फायदेशीर
0: होऊ शकेल.
1: बरोबर,
0: जेव्हा आपण यंत्र वापरतो तेव्हा मनुष्यबळापेक्षा 70% वेळेची आणि मजुरीची बचत होते.
1: बरोबर,
0: दुसरं कमी नुकसान होतं, त्यामुळे गुणवत्ता टिकून राहते. चौथं महत्वाचं म्हणजे की ह्या यंत्रासाठी शासनाने काही सबसिडी सुद्धा दिलेली आहेत.
1: अच्छा,
0: त्यामुळे तीही शेतकऱ्यांना माहिती असणं अतिशय महत्वाचं आहे.
1: नक्कीच नक्कीच, तेच मी आता तुम्हाला विचारणार आहे की शासनाच्या याच्या संदर्भात काही अशा योजना आहेत का आणि साधारण किती अनुदान यासाठी मिळतं? मग
0: अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने शेतकऱ्यांचं श्रम कमी व्हावेत, त्यांची वेळेची बचत व्हावी आणि आधुनिक काळानुसार शेती व्हावी यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना काढलेल्या आहेत.
1: बरं,
0: त्याच्यामध्ये कृषी यांत्रिकीकरण उप अभियान, या योजनेअंतर्गत शेतकरी ट्रॅक्टर, पॉवर टिलर असेल किंवा त्याला जोडणारी जी यंत्र आहेत त्या यंत्राचा आणि भात कापणी यंत्राचा लाभ घेऊ शकतात.
1: बरं,
0: दुसरी योजना आहे ती राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, NFSM, नॅशनल फार्मर्स स्कीम. तर भात पिकाच्या उत्पादकतेसाठी यामधून यांत्रिकरणाला प्रोत्साहन दिलेलं आहे, त्या माध्यमातूनही शेतकरी काही मशीनरी खरेदी करू शकतात. तिसरी राज्य शासन पुरस्कृत योजना आहे की महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत थेट लाभ हस्तांतरित केला जातो DBT मार्फत.
1: अच्छा,
0: आणि यामध्ये अवजारांवरती साधारणतः 60 ते 80% अनुदान दिलेलं आहे. आता यासाठी जे अनुदान आहे ते साधारणतः सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 50% आहे.
1: बरं,
0: अनुसूचित जाती जमाती, महिला आणि अल्पभूधारक यांच्यासाठी 60 ते 80% अनुदान आहे. फक्त यासाठी पात्रता जी आहे त्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्राचा निवासी असावा, त्याची स्वतःची जमीन असावी, त्याचा स्वतःचा सातबारा असावा, नंतर महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज करू शकतात.
1: बरं.
0: नोंदणी केली की त्या नोंदणीच्या माध्यमातून पुढची प्रक्रिया चालू होते. त्याच्यानंतर कृषी यांत्रिकरणाच्या घटकामध्ये भात कापणी यंत्र यासाठी ते अर्ज करू शकतात. अर्ज केल्यानंतर लॉटरी पद्धतीने निवड होते आणि लॉटरी पद्धतीने निवड झाल्यानंतर मान्यताप्राप्त विक्रेत्याकडून ते मशीन खरेदी करू शकतात. आणि खरेदी केल्यानंतर त्याचं जे बिल आहे ते त्यांनी पोर्टलला अपलोड केलं की डायरेक्ट शासनाकडून त्यांचं जे अनुदान आहे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतं. अशी साधी सिंपल पद्धत या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी. तर दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे त्यासाठी कागदपत्र कुठली कुठली लागतात, हे फार महत्वाचं आहे. कारण कसं आहे, शेतकऱ्यांच्या विकासासाठी, शेतीच्या पिकाच्या उत्पादन वाढीसाठी, एकूणच शेती विकासासाठी शासनाकडून ज्या योजना राबवल्या जातात त्यासाठी योग्य त्या पद्धतीची कागदपत्रही तितकीच महत्वाची आहेत.
1: बरोबर.
0: त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचा सातबारा, शेतकऱ्याचा आट, ज्या ठिकाणाहून आपण यंत्र खरेदी केलंय त्याचं मूळ बिल.
1: बरं.
0: त्याच्यानंतर यंत्र हे शेतकऱ्याच्या नावावरतीच असलं पाहिजे, तरच ते अनुदान त्याला मिळू शकेल. पुढचं महत्वाचं म्हणजे त्याचं बँक पासबुक, कारण यंत्र खरेदी केल्यानंतर त्याचं जे बिल त्यांनी त्या डीबीटी पोर्टलवरती अपलोड केल्यानंतर त्याच्या अकाउंटला त्या जे अनुदान आहे ते त्याचं जमा होणार आहे. अर्ज करणारी व्यक्ती ही अनुसूचित जाती जमातीमध्ये असेल तर त्यांनी त्या ठिकाणी त्याचं किंवा तिचं, शेतकरी असेल किंवा शेतकरी महिला असेल, प्रमाणपत्र जोडणं हे आवश्यक आहे अनुसूचित जाती जमातीचं. या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती हवी असेल तर संबंधित कृषी विभाग असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल यांच्याशी संपर्क केला तर त्यांना त्यापासून नक्की माहिती मिळू शकेल.
1: नक्कीच. सर, आता आपण एवढं सगळं ही चर्चा केली म्हणजे यांत्रिकीकरण कसं महत्वाचं ठरतंय ते, पण आता तुमचं जे कृषी विज्ञान केंद्र आहे तर त्यामार्फत काही असे उपक्रम किंवा तुम्ही काही असं प्रशिक्षण असं शेतकऱ्यांना देता का, कसं जनजागृती?
0: नक्कीच. कारण कसं आहे, माहिती सांगणं सोपं असतं पण ते प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि मला खरंच सांगायला आनंद वाटतो की गेले 10-12 वर्ष डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अधीनस्थ कृषी विज्ञान केंद्रामार्फत आपण विविध माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजना पोहोचवलेल्या आहेत, ह्याची माहिती पोहोचवली आहे. त्याच्यामध्ये शेतकरी मेळावे असतील, त्याच्यानंतर प्रशिक्षण असतील, नंतर प्रत्यक्ष भेटी असतील, गटचर्चा असेल, इव्हन प्रात्यक्षिकाच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना आपण आपल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावरती भात कापणी यंत्राची प्रात्यक्षिक दाखवली. आणि मला खरंच सांगायला आनंद वाटतो की आमच्याकडे कृषी विज्ञान केंद्राकडे 8 ओढीचं भात लावणी यंत्र आहे, कापणी यंत्र सुद्धा आहे, आणि शेतकरी विद्यापीठाच्या दरानुसार ते नेतात आणि त्याप्रमाणे लावणी करतात. आणि रायगड जिल्ह्यामध्ये आज बघायला गेलं तर बऱ्यापैकी शेतकरी हे यांत्रिकरणाचा अवलंब करत आहेत. तर माझी शेतकरी बंधू भगिनींना कळकळीची विनंती आहे, आव्हान आहे की तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी, कृषी विभागाशी संपर्क करा आणि ह्या योजनेचा लाभ घ्या की जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये माननीय पंतप्रधान साहेबांचं जे स्वप्न आहे की दुप्पट उत्पादन व्हायला पाहिजे यासाठी आपला खर्च पहिला कमी व्हायला पाहिजे. आणि खर्च कमी कधी होईल, जेव्हा पारंपरिक पद्धतीला आपण बगल देऊ, छेद देऊ आणि यांत्रिकरणाच्या माध्यमातून जेव्हा आपण शेतीकडे वळू तेव्हाच आपला कुठेतरी हा खर्च कमी होऊन फायदा जास्त होणार आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, यांत्रिकरणाच्या माध्यमातून तुम्ही भात कापणी करा आणि जर यातून काही तुम्हाला शंका असेल तर नक्कीच कृषी विज्ञान केंद्र आपलं स्वागत करेल. तुम्ही केव्हाही या, कृषी विज्ञान केंद्रावर तुम्हाला योग्य ते तांत्रिक मार्गदर्शन दिलं जाईल.
1: नक्कीच. सर, एकंदरीतच यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणी करणं ही आजच्या काळाची खरं तर गरज आहे आपण असं म्हणू शकतो. कारण तुम्ही जे सगळे मुद्दे सांगितलेत की मनुष्यबळ आहे किंवा श्रम आहेत,
0: वेळेची
1: बचत आहे, परत पैशाचा सुद्धा अपव्यय ह्याच्यामध्ये होतो. जर शेतकऱ्यांनी विचार केला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि यांत्रिकीकरण जर आत्मसात केलं तर नक्कीच त्यांना उत्पादन आणि उत्पन्न हे दोन्हीही चांगल्या प्रकारे मिळू शकतं
0: आणि गुणवत्ताही
1: चांगली टिकून राहू शकते. सर, आज आपण इथे आलात आणि या विषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन आणि खूप छान माहिती सर्व शेतकरी बांधवांना करून दिली. आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: आत्ताच आपण यांत्रिकीकरणाद्वारे भात कापणीतील मनुष्यबळाची बचत याविषयी डॉक्टर मनोज तलाठी यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी

आपण ऐकत होतात राणी वर्मा यांच्या स्वरातलं हे गीत. गीत आणि संगीतकार अण्णा जोशी. याबरोबरच माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: पर्यटन वेगाने वाढणारा व्यवसाय,
1: स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
0: संस्कृतीची ओळख परिचय निसर्गाचा,
1: पर्यावरण मैत्री आनंद पर्यटनाचा,
0: माहिती प्रांताप्रांताची, चव खाद्य संस्कृतीची,
1: दोस्ती निसर्गाची, देणगी पर्यटनाची,
0: करूया पर्यटन ध्यानी ठेवून पर्यावरण रक्षण।

0: संस्कृतीचे अंगदंश उलगडणारा आपला भारत,
1: खिड्यांनी नटलेला डोंगर दऱ्यात वसलेला आपला भारत,
0: भारतीय संस्कृतीची ओळख होते पर्यटनातून,
1: होतो परिचय प्रांतोप्रांतीच्या चालीरीतींचा पर्यटनातून,
0: तरुणांसाठी स्वयंरोजगाराचं नवं क्षेत्र पर्यटन,
1: निसर्गाच्या अभ्यासकांना आनंद देणारं पर्यटन,
0: पर्यटनातून पर्यावरण संवर्धन, निसर्गाचं रक्षण,
1: मदतीचा हात सरकारचा, निसर्ग पर्यटन ठेवा आनंदाचा।

0: अवश्य ऐका पाण्याचं महत्त्व या विषयावर आसावरी काळे यांचं कीर्तन, तबला साथ सच्चिदानंद सावंत, हार्मोनियम साथ जयश्री रानडे, सोमवार दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर।
1: यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र।

0: आकाशवाणी मुंबई। मनीषा देवणे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा। महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन। पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग। आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर। भारताच्या विकास यात्रेत सहभागी व्हायला जग उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे। ते आज 19व्या रोजगार मेळ्याला दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते। नुकत्याच केलेल्या 5 देशांच्या दौऱ्याचा उल्लेख करून ते म्हणाले की तरुणांना संधी, रोजगार आणि जागतिक ओळख उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सरकार विविध देशांबरोबर भागीदारी करत आहे। परदेशात शाश्वत ऊर्जा, स्वच्छ ऊर्जा क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या जात आहेत, असं ते म्हणाले।
1: दुनिया भारत के युवाओं और भारत की टेक्नोलॉजिकल प्रोग्रेस को लेकर बहुत उत्साहित है। आज दुनिया भारत की विकास यात्रा का हिस्सा बनना चाहती है। भारत भी दुनिया के अलग अलग देशों के साथ पार्टनरशिप कर रहा है। इसका उद्देश्य यही है कि भारत के युवाओं को अवसर मिले, रोजगार मिले, उनका सामर्थ्य खिल उठे। साथ साथ मैं चाहता हूं मेरे देश के नौजवानों को ग्लोबल एक्सपोजर भी मिले।
0: 2047 पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे, असंही मोदी म्हणाले। हा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित करण्यात आला। देशभरातून निवडलेले 51,000 नवनियुक्त उमेदवार रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि उच्च शिक्षण विभाग यासारख्या विविध मंत्रालयं आणि विभागांमध्ये रुजू होतील। नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत आज रोजगार मेळ्याचं आयोजन करण्यात आलं। केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये रुजू होणारा नवयुक्त

0: नियुक्तांनी देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीने पालन करण्याचं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा केली. 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले रुबिओ यांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं प्रधानमंत्र्यांची भेट घेतली. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित दोवाल यावेळी उपस्थित होते. भारत अमेरिका भागीदारी जागतिक परिप्रेक्ष्यातून मजबूत होत असल्याबद्दल यावेळी चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, संपर्क जाळं, शिक्षण अशा विविध क्षेत्रात उभय देशांमधले संबंध अधिकाधिक दृढ होत असल्याचं रुबिओ यांनी प्रधानमंत्र्यांना सांगितलं. क्वाड देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक येत्या मंगळवारी होणार असून त्याकरता रुबिओ भारतात आले आहेत. आपला देश पूर्वी शस्त्रास्त्रांच्या क्षेत्रात जगातला मोठा आयातदार होता. आता पुढील 25-30 वर्षात भारत शस्त्रास्त्रांचा निर्यातदार बनेल असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात शिर्डी इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या संरक्षण सामग्री उत्पादन संकुलात क्षेपणास्त्र निर्मिती, तोफगोळे उत्पादन, दारुगोळा पार्क, ड्रोन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक संरक्षण उपकरणांची निर्मिती केली जाणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संरक्षण विभागाचे सचिव डॉ समीर कामत, निबे ग्रुपचे गणेश निबे उपस्थित होते. संरक्षण क्षेत्रात पूर्वी खासगी उद्योगांची भूमिका अत्यल्प होती, आज ती सुमारे 25-30% आहे आणि येत्या काळात ती 50% नेण्याचा आमचा मानस आहे. आज ज्याचं उद्घाटन झालं ते क्षेपणास्त्र संकुल याच बदलाचं द्योतक आहे. सरकारचे स्वप्न आणि खासगी क्षेत्राची सर्जनशीलता एकत्र येते तेव्हा राष्ट्र नवी उंची गाठते, असं प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केलं. जागतिक अस्थिर वातावरणातही भारताचा आर्थिक पाया मजबूत असून निर्यातीत जोरदार वाढ झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. एप्रिलमध्ये झालेली निर्यात वाढ मे महिन्यातही कायम राहिल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना वाढत्या उत्पादन खर्चापासून वाचवण्यासाठी खतांच्या वाढीव किमतीचा भार सरकारनं उचलला असल्याचं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सार्वजनिक क्षेत्रातल्या इंधन तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली. त्यामुळे पेट्रोल प्रतिलिटर 87 पैशांनी तर डिझेल प्रतिलिटर 91 पैशांनी महागला आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा दर 108 रुपये 49 पैसे प्रतिलिटर तर डिझेलचा दर 95 रुपये 2 पैसे प्रतिलिटर झाला आहे. गेल्या 9 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढ झाली आहे. पश्चिम आशियात भूराजकीय संघर्ष सुरू झाल्यानंतर इंधन तेल पुरवठ्यात अडचणी निर्माण होऊन जागतिक स्तरावर इंधनाचे दर कडाडले आहेत. पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीवरून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी असूनही सरकार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीची दरवाढ करून जनतेवर वाढीव बोजा लादत असल्याचं ते म्हणाले. समाज माध्यमावरील पोस्टद्वारे त्यांनी ही टीका केली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा नसल्याची हमी इंडियन ऑइल या कंपनीनं ग्राहकांना तसंच सर्वसामान्य नागरिकांना दिली आहे. काही ठराविक विक्री केंद्रांवर सध्या उद्भवलेली परिस्थिती ही केवळ स्थानिक पातळीवर असून तात्पुरत्या स्वरूपाची असल्याचं इंडियन ऑइलनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. स्थानिक पातळीवर मागणी आणि पुरवठ्यात असंतुलन निर्माण झाल्यानं तसंच विक्री पद्धतीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. या महिन्याच्या 1 ते 22 तारखेपर्यंत या इंधनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. पेट्रोल विक्रीत 14% तर डिझेल विक्रीत 18% वाढ झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. संरक्षण आणि क्षेपणास्त्र संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना ते माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. नीट 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने पुण्यातून आणखी एका शिक्षिकेला अटक केली आहे. मनीषा संजय हवालदार असे अटक करण्यात आलेल्या शिक्षिकेचं नाव असून त्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेशी संबंधित असल्याचे तपासात समोर आले आहे. झारखंडच्या लातेहारमध्ये 5 लाखांचं बक्षीस असणाऱ्या झारखंड जनमुक्ती परिषद या बंदी घातलेल्या संघटनेच्या 2 नक्षलवाद्यांना झारखंड पोलिसांनी आज अटक केली. सब झोनल कमांडर शिवनारायण सिंह उर्फ शिवा आणि एरिया कमांडर शुकुलदेव उराव अशी त्यांची नावं आहेत. पोलीस अधीक्षक कुमार गौरव यांनी आज माध्यमांना ही माहिती दिली. चीनमध्ये काल झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर पोहोचली आहे. शांकी परगण्यातल्या कोळसा खाणीत हा गॅसचा स्फोट झाला होता. बचाव कार्य सुरू असून आतापर्यंत 201 खाण कामगारांची सुटका करण्यात आली आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं कुस्तीपटू विनेश फोगटला 2026 आशियाई खेळांच्या निवड चाचणीत सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. येत्या 30 आणि 31 मे रोजी या चाचण्या होणार आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचं धोरण संपूर्णपणे अपवादात्मक स्वरूपाचं असून फोगटसारख्या दिग्गज खेळाडूला तिनं घेतलेल्या विशेष मातृत्व रजेमुळे स्पर्धेतून वगळण्याचा अधिकार महासंघाला प्राप्त होत नाही असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे. मुख्य न्यायमूर्ती डी के उपाध्याय आणि न्यायमूर्ती तेजस कारिया यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात लखनौ इथं सामना सुरू आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा लखनौ सुपर जायंट्सच्या 7 षटकात 3 बाद 71 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 19व्या रोजगार मेळ्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी नवी दिल्लीत चर्चा. महाराष्ट्रात शिर्डी इथं देशातल्या सर्वात मोठ्या खासगी संरक्षण उत्पादन प्रकल्पाचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्घाटन. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. आणि चीनमध्ये कोळसा खाणीत झालेल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 90 वर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. प्रसारित करत आहो लोकसंगीताचा कार्यक्रम. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत धनगरी ओव्या.

0: झाला
1: स्वतः मात्र हे बघा
0: काही केलं त्या ठिकाणी आला
1: भाने मात्र तो लागले होते आनंदचा क्षण तो करायला
0: सख्या भाने सख्या जावा एका घरातल्या झालेल्या स्वतःच्या आनंदाचा क्षण आल्या करायला चिपट भरून राळ घेतलं
1: आणि राळ घेतलं होतं नेऊन टाकलं होतं उकरून द्याला
0: हे येचून आणले तुला हान पाणी नाही बघ म्हणले
1: नाही तर मात्र तुला पासाला देणार आम्ही
0: नाही दिला झाला नागवाचा आपले असं तिवाला
1: अरे नागवा मात्र नेऊन बघा उकरून द्याला जायला
0: सकाळला देऊन तो पडलाला राळेचा घेऊन आता शंकर पार्वतीला अंतरात काळाला
1: वाईट लागलं होता वाटेला
0: काले मानवेत बरं का कुठल्या तरी शरीरा संकट पडलं
1: म्हणून तो शंकर भगवंतान काय केलं होतं त्याच वेळेला
0: विचारूया की

0: पक्षी घ्या कुठलं कसलं लावायचं
1: वैग आता दुसरं काम नेमलंच पाहिजे ह्या वेळेला
0: आता असं करायचं शाल सराटा पाण्या नाही लावायचं सर्व बिरका
1: वैग चांगला ही सुद्धा
0: अगे हे तीन काम लगेच करायचे पटापट आणि हे सर्व मिळवून कालवायचं
1: आणि स्वतः त्या वेळेला
0: सडा सारवण करायचं बिरका नागोमान सर्व आणली वस्तू झाली ती कालवायला सुरुवात केली रगते गा लागली गा

0: करकेत असत
1: जस पोटाच्या पाठी माझा लागून गेला
0: कसला न माझ्या नशिबा
1: आणि स्वतः माझ कुठं हुडको देवाला
0: म्हणून ते बोलायला तरी तिथे आम्हाला का सरत आलता साडेसात वर्षाचे सणी संपले आधी सात जाणे भाव त्या ठिकाण्याला काही केलं
1: आणि सात जण भाव मात्र तो बघा मुंबईच ना
0: दादा आता जाऊ म्हणले आपल्या घरवाड्याला
1: वैगे गेलं पाहिजे

0: लावून द्यायचं
1: म्हणजे चार गोळा करायला.
0: हा
1: तर स्वतः नागवा त्या वेळेला
0: तर नागवाच त्या भाऊबेरी का साथी वागा तर काल तर म्हणजे त्या तोंडाला
1: बाहेरला बाजूला तर येऊन तो उभा राहायला
0: इथे जो उभा राहिला साधने म्हणे विचार केला पंचार्थ घेतल्या
1: वैगी वळलं पाहिजे आपल्या मालकाला आता
0: वळताना काय लागतं महाराज बोलायला
1: तर स्वतः त्या वेळेला
0: म्हणलं माझी भन कुठे तेवढी आध्यान
1: वैगी वानकीने जी एकूण एक माझी भन पहिली घेऊन येऊन मग मला आरती
0: होते महाराज काय सांगायचं तुम्हाला
1: तर काय झालं या वेळेला
0: जाती

0: पोर भाकरी सोडून बसेल ते
1: तू स्वतः मात्र त्या ठिकाणाला
0: लागवामध्ये बसून भाकरी मागत होते
1: आणि लागले होते खयाला
0: आईला आपल्या राणी तर बरोबर आहे म्हणजे खरंच आहे
1: होय होय
0: म्हणून गेला होता त्या ठिकाणाला पळून वरी का

0: यायसारखं काहीच आठवलं नाहीच.
1: म्हणून तलवार मारली कांडक केलं त्या भक्त आपल्या भनीचा.
0: जसं कांडक केलेला मात्र तुझे मोठपण वहिला.
1: मोठ मांडा गंगा नदीला रिहून सोडला गेला होता घरवाड्याला.
0: आणि जाऊन मात्र त्या वेळेला
1: आणि रात्रीच्या बाराला काही झालं
0: तर काय परकार नवर घडायला.
1: शंकर पार्वतीच्या हवा खात होती त्या मानवीत वर्ग.
0: आणि
1: तर त्या चालण्याची मोठ अशी पाणी लाटून बदला जाऊन पडलेली दिसले.
0: आणि स्वतः त्यावेळेला
1: शंकर देवाने विचार केला हे मान उतरलं.
0: आणि स्वतः मात्र तू बघा चालल्याने मोठ तू बघा
1: हतरला घुंगडी त्यावेळेला.

आपण ऐकत होतात लोकसंगीताच्या कार्यक्रमात धनगरी ओव्या. लोकसंगीताचा कार्यक्रम याबरोबरच समाप्त होत आहे. रात्रीचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम भावधारा. भावधारा या कार्यक्रमात सुरुवातीला कविवर्य भारा तांबे यांची रचना हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेली, स्वर लता मंगेशकर यांचं.

लता मंगेशकर यांच्या स्वरातलं कविवर्य भारा तांबे यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत गिरीश वझलवार यांचं गीत

आपण ऐकत होतात गिरीश वझलवार यांच्या स्वरातलं सुधाकर कुलकर्णी यांचं गीत, संगीतकार प्रभाकर पंडित. कार्यक्रमात यानंतर कुसुमाग्रज यांची गीतरचना अंजली विघ्ने यांच्या स्वरामध्ये.